घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 16 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताकडं मन लावावं आणि देह प्रारब्धावर सोपवावा. खरोखर प्रारब्धाचे भोग कुणालाही टळत नाहीत. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही. देहाला सुख दुःख प्रारब्धानं मिळतं. दुःख कोणालाही नको आहे, पण ते येतं. सुखाचंही तसंच आहे. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचं फळ. हे चांगलं किंवा वाईट काहीही असू शकतं. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, मी देवाचं एवढं केलं, मी आमक्या आमक्या सत्पुरुषाचं आहे, मग मला असं दुःख का भोगावं लागतं. पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्मांचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करतील? समजा आपल्याला काही पैशाची जरुरी आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मॅनेजर आहे, पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर पैसे नसले तर तो काहीही करू शकत नाही. फारच झालं तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल. त्याचप्रमाणे आपल्या प्रारब्धामध्ये जर सुख नसेल तर ते मिळणार कुठून? संत फार तर जरुरीप्रमाणे आपलं दुःख स्वतः सोसून आपला भार हलका करेल इतकंच. म्हणून आपल्या प्रारब्धानं आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी देहानं भोगाव्या आणि मनानं भगवंताचं स्मरण ठेवावं. खरा भक्त हा देहाला विसरलेला असल्यामुळं देहाचे भोग भोगणं किंवा न भोगणं या दोन्हीची त्याला फिकीर नसते आणि म्हणून तो भोग टाळत नाही. मनुष्याच्या देहाच्या अवयवामध्ये जसा कमी जास्तपणा असतो, त्याचप्रमाणे मनुष्याचे विकार आणि गुण पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे म्हणजेच प्रारब्धाप्रमाणे कमी जास्त प्रमाणात येतात. आपल्या देहाला होणारे भोग आपल्या कर्माचंच फळ असतं, पण ते अमुक कर्माचं फळ आहे असं आपल्याला कळत नसल्यामुळं आपण त्याला प्रारब्ध असं नाव देतो. जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानंच चालतात. आपल्याला येणाऱ्या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्या असतात, त्या भगवंताच्या नसतात. त्या पाहुण्यासारख्या असतात, त्या जशा येतात तशा जातात देखील. आपण होऊन ते आणू नयेत आणि प्रारब्धानं आल्या तर त्यांना घाबरू नये. प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे. मनानं भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही. जो संताची किंवा सद्गुरूची आज्ञा पाळतो त्याचं प्रारब्ध हे प्रारब्ध रूपानं राहतच नाही. भगवंताच्या अनुसंधानाची सवय लावून घ्यावी म्हणजे आपण प्रारब्धावर विजय मिळवल्यासारखंच आहे. भगवंताचा जो झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता आला. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: का किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय,
1: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
0: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट.

दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 269। समारोपाचे विवेचन। जय जय रघुवीर समर्थ। भावार्थ दासबोध या मालिकेचा समारोप करताना संमिश्र भावना आहेत। ते कार्य पूर्ण झाल्याचं समाधान एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला काम संपल्याची एक हुरहुर वाटत आहे। संपूर्ण दासबोध जाणून घेण्याच्या उद्देशाने हे दासबोधाचं निरूपण केलं आहे। त्याच्यामध्ये स्वतःचे विचार, आजची उदाहरणं किंवा पाळलेकपणा हा मी टाळलेला आहे। केवळ समर्थांनी सांगितलं तेच या निरूपणामध्ये सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये कुठेही पुनरुक्ती असेल, कुठे दुर्बोध होत असेल, हे मान्यता आहे, हे मान्य आहे मला। मात्र मूळ ग्रंथ जसा आहे तसाच मांडण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। त्यातील काही संदर्भ अधिक विस्ताराने, त्यातील टिपा समाविष्ट करून दिले आहेत। यातील जे काही उत्तम असेल ते समर्थांचं आहे, त्यातील काही बाबी जितक्या उतरले नसतील तर त्याबद्दल मला जबाबदार धरावं आणि जाणकारांनी मार्गदर्शन करून माहिती द्यावी, म्हणजे पुढील काळात त्याच्यामध्ये योग्य त्या सुधारणा करता येतील। इंग्रजी वर्ष 2022 डिसेंबरमध्ये भावार्थ दासबोधाचं कार्य पूर्णत्वास केलं। मला हे काम करण्याला सांगणाऱ्या स्नेहीजनांचा आणि ते प्रसारित करणाऱ्या रेडिओ विश्वासच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचा मी आभारी आहे। त्याबरोबरच वेळोवेळी दाद देणारे श्रोते यांचेही ऋण कधीही न फिटणारे आहे। त्यांची कृपादृष्टी अशीच राहावी आणि त्याच्यातून मला पुढील कार्यही करता यावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना आहे। ग्रंथराज दासबोधाचा विचार केला तर व्यवस्थापन कसे करावे, संघटन कसं करावं याचं मार्गदर्शन त्यातून मिळतं। त्यावर मराठीतच नव्हे तर इंग्रजी आणि अन्य भाषेतून देखील विपुल लेखन झालेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे दासबोध हा अनुभव मांडणारा ग्रंथ आहे। हा अनुभव अध्यात्मपर आहे आणि वाचकांनी ऐकीव गोष्टींना महत्त्व न देता अनुभव प्रमाण मानावा असा समर्थांचा अभिप्राय आहे। समर्थांच्या कार्याला पुढे नेणारे श्रीधर स्वामी यांनी म्हटल्यानुसार, दुसरीकडे असेल ते येथे सापडेलच, परंतु या ग्रंथात आहे ते अन्यत्र कुठेही सापडणार नाही, त्यामुळे या ग्रंथाला ग्रंथराज म्हणतात। स्वतःचा उद्धार करून जगाचा उद्धार करण्याचा समर्थांचा प्रयत्न आहे। जगाचा उद्धार ही सोपी गोष्ट नाही। जगाची चिंता करणारे लोक हे संत असतात। शारीरिक, नैतिक, धार्मिक, राजकीय उन्नतीसाठी समर्थांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि सर्वांसाठी दासबोध हा मार्गदर्शनपर ग्रंथ मागे ठेवला, त्यामुळे आपल्याला निरंतर मार्गदर्शन मिळत आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल तर या ग्रंथाची कायम संगत ठेवली पाहिजे। नेहमी हा ग्रंथ वाचत राहिलं पाहिजे, त्याचं मनन करीत राहिलं पाहिजे। श्रीराम हा एक पत्नी एक बाणी एक वचनी नायक त्यांचा आदर्श आहे। त्याच्याकडे मागणं मागताना त्याने भव्य दिवा मागितलेलं आहे। केवळ प्रापंचिक व्यथांचा बाजार मांडलेला नाही, त्यांनी विविध देवता स्वीकारल्या आहेत, मात्र खरा ईश्वर हा निर्गुण निराकार आहे हेच त्यांनी सांगितलंय। मात्र पूजा करताना प्रतीक म्हणून मूर्ती पूजावी असंही सांगितलंय। परमात्मा हा चराचरात भरलेला असून त्याची प्राप्ती करून घेण्यामध्ये मानवी जीवनाची सार्थकता आहे असं समर्थांनी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे। अनेक उपदेशांचा संदर्भ देऊन समर्थांनी या जगाचं अनित्यत्व मित्यत्व प्रतिपादन केलं आहे। कर्म, भक्ती, ज्ञान या मार्गांचं अनुसरण करून मुक्त होण्याचं सर्वोच्च लक्ष त्यांनी शिष्यांपुढे ठेवलं। सतत ईश्वर चिंतन करावं, सद्गुरूंची सेवा करावी, उपासनेला प्राणपणाने चालवावं, सतत परमार्थ ग्रंथांचं परिशीलन करावं असे अनेक दंडक त्यांनी घालून दिले आहेत। निराकाराला जाणून घेण्यासाठी संत सहवास आणि गुरुकृपा हवी हे त्यांनी आवर्जून सांगितलं आहे। आणि परमार्थाच्या नादात प्रपंचाकडे दुर्लक्ष करू नका असा कळकळीचा उपदेश केला आहे। जीवनात यशस्वी होण्यासाठी लोकांमध्ये प्रिय व्हावे आणि मरावे पर कीर्ती रूपे उरावे हा त्यांचा संदेश खूप काही सांगून जाणारा आहे। अशा या ग्रंथाचं श्रवण वाचन मनन नित्य घडत राहावं ही श्रोत्यांना विनंती आहे। समर्थांनी हे कार्य आपणाकडून घडून घ्यावं ही त्यांची चरणी

0: ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोते हो नमस्कार.

शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। सदाशिव ही अक्षरे जारी, सदा उच्चारी जाची वैखरी, तो परम पावन संसारी हो नितारी तराते। हे गौरी हरा दीनानाथा, आमचं काही चुकलं माकलं असेल तर आम्हाला क्षमा करून आपली कृपादृष्टी आमच्यावर सदैव ठेवावी भोलेनाथा, सदैव ठेवावी कृपादृष्टी आपली।

श्रोते हो, आत्ताच आपण राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं म ऊ पेठकर यांचं गीत ऐकलं. बाईनं केला सरपंच खुळा या चित्रपटासाठी हे गीत सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं होतं. ओम सत्पुंडरीकनयनम मेघाभम वैद्युतांबरम द्विभुजम ज्ञानमुद्राढ्यम वनमालिनमीश्वरम. श्रीकृष्णाचे नेत्र विकसित श्वेत कमलाप्रमाणे अतिशय सुंदर आहेत. राजीव लोचनम, त्याची कांती मेघाप्रमाणे श्यामला आहे. मेघश्यामतनुम, त्यानं विजेप्रमाणे लख तेजोमय पीतांबर धारण केलेलं आहे. त्याला दोन बाहू आहेत. त्यानं ज्ञानमुद्रा धारण केलेली आहे. त्याच्या गळ्यामध्ये पायापर्यंत लांब अशी वनमाला शोभून दिसत आहे. अहो, तो साक्षात ईश्वर आहे. श्रोते हो, जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजी आले हरिनाम, तेव्हा कुठं मी विकत घेतला श्याम, असं संत मीराबाई अभिमानानं सांगते. श्वास घेतला की कृष्ण, श्वास सोडला की कृष्ण, असा हा कृष्ण मीरेचा श्वास आणि ध्यास झाला होता. हरिचिंतनाचा मानदंड म्हणजेच संत मीराबाई. झुंजू मुंजू होताच पूर्वेच्या भाळी उमटणारी लाली आणि त्या लाली पाठोपाठ फुलणार केशरी सूर्यबिंब, हेच तर मीरेनं पाहिलेलं गोजीर हरिरूप होय. गोजीर हरिरूप.

श्रोते हो, आताच आपण सुमन कल्याणपूर यांच्या कांचनी स्वरामध्ये शांताराम नांदगावकरांचं कृष्ण भक्तीपर गीत ऐकलं, ज्याला स्वरसाज लाभला होता दशरथ पुजारी यांचा. ओम गोप गोपांगनावीतम सुरद्रुमत

ब्रह्मा आदि देवतांवर त्या गोपालकृष्णाची सत्ता आहे. तो गोप आणि सुंदर गोपींकडून सर्व बाजूंनी वेढला गेलेला आहे. कल्पवृक्षाखाली तो स्थिरावलेला आहे. त्याची मूर्ती दिव्य आभूषणांनी विभूषित अशी आहे हो. रत्नजडित सिंहासनाच्या रत्नमय कमलामध्ये तो विराजमान आहे. तर असा हा बाळकृष्ण माझ्या अंगणी कधी खेळेल का हो. माझ्या भरल्या लोचनांमध्ये हा गोपाळकृष्ण नित्य नांदेल का हो.

श्रद्धेहो, आताच आपण ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरामध्ये गो नि दांडेकर यांचं पद ऐकलं. राधामाई या नाटकासाठी स्वरसाज होता स्नेहल भाटकर यांचा.

अर्थातच श्री विठ्ठलाची रुक्मिणी, रुखमाई तू झालीस, हे तुझं अहोभाग्य होय रुक्मिणी माते, हे तुझं अहोभाग्य होय.

श्रोते हो, आता आपण सुमन कल्याणपूर यांच्या कांचनी स्वरामध्ये शांताबाई जोशी यांचं गीत ऐकलं, ज्याला स्वरसाज लाभला होता दशरथ पुजारी यांचा।

अहो, वेणुवादनाचा ज्याचा स्वाभाविक गुण आहे, जो गायींचा पालन करता, तसंच कालिया नागाचा मान अहंकार मर्दन करणारा, कालिंदीच्या रमणीय काठी कालिया नागाच्या फण्यावर जो सहजतेनं अविराम नर्तन करतो, तसंच ज्याच्या कानातील कुंडलं हलत आहेत, शोभून दिसत आहेत, अशा त्या श्रीकृष्णाला आमचा वारंवार नमस्कार असो. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. तर श्रोते हो, असा हा वेणुमाधव, मुरलीधर, गोपाल कृष्ण श्रीहरी.

0: श्रोतेहो, आताच आपण कीर्ती शिलेदार यांनी गायलेलं योगिनी जोगळेकर यांचं पद ऐकलं. रंगात रंगला श्रीरंग या नाटकासाठी स्वरसाज होता पंडित राम मराठे यांचा. बरं तर श्रोतेहो, आज आपण इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी, शुभम भवतु कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.
3: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
4: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
3: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
4: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
3: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
4: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
3: विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज बुधवार, रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात आरती. 7:05 आपण ऐकू शकणार आहात आजचे दिनविशेष. 7:10 भारतरत्न आनंद यात्री ह्या कार्यक्रमाचं आम्ही पुनःप्रसारण करणार आहोत. सादरकर्ते आहेत विश्वास देशपांडे. 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम कृषी संदेश, सादरकर्ते आर एस डवरे. 7:45 आपण ऐकू शकणार आहात भक्ती संगीत. 9:00 अंतरंग ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादरकर्ते श्रद्धा कराळे. 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादरकर्ते श्रद्धा कराळे. 11:00 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादरकर्ते DL रामटेके. 12:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गुंजन मनातले. 1:00 प्रसारित होईल कार्यक्रम मोगरा फुलला याचं पुनःप्रसारण. 1:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम ओठावरली गाणी, सादरकर्ते विकास भावे. 2:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आनंद घन, सादरकर्ते विश्वास देशपांडे. 3:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात मैत्रकट्टा ह्या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणाचा. 4:00 आपण ऐकू शकणार आहात नाट्य संगीत. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 16 सप्टेंबर, आजचा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून पाळला जातो. आजच्या दिवशी 1935 रोजी बँक ऑफ महाराष्ट्राची भारतीय कंपनी कायद्यानुसार नोंदणी करण्यात आली होती. 1908 रोजी जगातल्या प्रसिद्ध जनरल मोटर्स या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. त्यासोबतच आजच्याच दिवशी 1963 मध्ये मलाया, सिंगापूर, उत्तर बोर्नेल आणि सारावाक एकत्र येऊन मलेशिया देशाची स्थापना झाली होती. 1975 रोजी पापुआ न्यूगिनी या देशाला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य मिळाले. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागतो.
4: যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে.
5: নমস্কার রসিক শ্রোতেও, তুমি ঐকতাই রেডিও বিশ্বাস 90.8 কমিউনিটি রেডিও, তুমচ জগণ তুমচ আওয়াজ. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 21व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण थोर साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल, त्यांच्या चरित्राबद्दल, त्यांच्या साहित्य कृतींबद्दल जाणून घेतो आहोत. सध्या आपण जाणून घेत आहोत ते कथाकार रवींद्रनाथ. त्याचा पहिला भाग मागच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकला, आज त्याच्याच पुढचा भाग. मंडळी, रवींद्रनाथांच्या कथांना निसर्गाची नुसतीच पार्श्वभूमी लाभली आहे असं नाही, त्यांच्या कथांमध्ये निसर्ग आणि माणूस हातात हात घालून चालतात, किंबहुना माणूस हा निसर्गाचाच एक भाग झालेला दिसतो. निसर्गात होणाऱ्या फेरबदलांची पार्श्वभूमी मानवी भावभावनांना लाभलेली दिसते, परंतु शेवटी त्यांच्या कथेत महत्त्वाचा आहे तो माणूस. माणसाच्या स्वभावाचं, वागण्या बोलण्याचं एवढं जिवंत वर्णन त्यांच्या कथेमध्ये आलं आहे की त्यांची पात्र दीर्घकाळ आपल्या मनामध्ये घर करून बसतात. आपण त्यांच्या आणखी 3 कथा थोडक्यात पाहूया. काबुलीवाला

अंध भिकारीण आणि अतिथी या त्या कथा. मंडळी, काबुलीवाला ही रवींद्रनाथांची अतिशय लोकप्रिय कथा आहे. या कथेवर पूर्वी चित्रपटही निघाला होता. या चित्रपटात अभिनेते बलराज साहनी यांची प्रमुख भूमिका होती. आपल्यापैकी अनेकांनी तो पाहिलाही असेल. शालेय पाठ्यपुस्तकात सुद्धा या कथेचा समावेश होता. ही कथा थोडक्यात अशी आहे. मिनी नावाची एक छोटी 5-6 वर्षांची एक गोड मुलगी आपल्या आईवडिलांसह राहत असते. मिनीचा स्वभाव चौकस आहे. ती सतत निरनिराळे प्रश्न विचारून आपल्या आईवडिलांना भंडावून सोडते. एक दिवस सुकामेवा विकणारा काबुलीवाला तिच्या दारावरून जात असतो. त्याला ती हाक मारते. हा काबुलीवाला उंच पुरा धिप्पाड आहे. त्याच्या खांद्यावर एक मोठी झोळी असते. मिनी त्या काबुलीवाल्याला पाहून सुरुवातीला घाबरते, पण नंतर त्यांच्यात चांगली मैत्री होते. काबूल प्रांतातून बदाम, किसमिस आदी सुकामेवा घेऊन हा रहमत पठाण विक्रीसाठी भारतात येत असतो. वर्षातून एकदा ठराविक वेळी आपल्या घरी तो जातो. या काबुलीवाल्याला मिनीच्याच वयाची एक मुलगी असते. मिनीला पाहून त्याला आपल्या मुलीची आठवण येते. तिच्यातच तो आपल्या मुलीला पाहतो. खरं तर मिनीच्या आईला काबुलीवाला आणि मिनी यांच्यातल्या मैत्रीचे संबंध आवडत नाहीत. काबुलीवाला तिला पळवून नेईल असाही संशय तिच्या मनात येतो, पण तरीही त्यांच्यात ही मैत्री सुरूच असते. एक दिवस काबुलीवाला मिनीला म्हणतो, तू सासूरवाडीला जाऊ नकोस. सासूरवाडी म्हणजे काय हे कळण्याचं मिनीचं वय पण नसतं. ती उलट त्यालाच विचारते, तू जाणार का सासूरवाडीला? तेव्हा काबुलीवाला म्हणतो, मी सासऱ्याच्या नाकावर एक ठोसा ठेवून देईन. दोघेही हसतात. असे त्यांचे हास्यविनोद सुरू असतात. एक दिवस रस्त्यावर गलखा ऐकू येतो. काबुलीवाल्याला पोलीस पकडून नेत असतात. मिनी त्याला पाहते. त्यानं कोणावर तरी सुरीनं हल्ला केलेला असतो. त्याच्यावर हल्ल्याचा आणि चोरीचा आळ येऊन त्याला जवळपास 15 वर्ष तुरुंगात काढावी लागतात. या मधल्या काळात मिनीला नवीन मैत्रिणी मिळतात आणि त्या काळामध्ये ती काबुलीवाल्याला विसरूनही जाते. पण नंतर खऱ्या चोराचा शोध लागतो आणि काबुलीवाल्याची सुटका होते. तो मिनीच्या घरी तिला भेटायला जातो. आता काबुलीवाला जरा थकला आहे. त्याचे कपडे खराब झाले आहेत आणि अवतार न ओळखता येण्याइतका खराब झाला आहे. तो मिनीच्या घरी येतो. तो दिवस विशेष असतो. मिनी आता मोठी झालेली असते आणि तिचं लग्न ठरलेलं असतं. सुरुवातीला तर मिनीचे बाबा त्याला ओळखत नाहीत, पण नंतर त्यांच्या लक्षात येतं, आजच्या शुभदिनी असा चोर माणूस त्यांना घरी आलेला नकोसा वाटतो. ते नंतर त्याला जायला सांगतात, पण तो म्हणतो, एकदा तरी बच्चेला भेटू द्या. पण तिचे वडील नाही म्हणतात. तो जाताना एक पुढा त्यांच्या हातात ठेवतो. त्यात किसमिस, बदाम आदी सुकामेवा असतो. एवढं मिनीला द्या असं तो विनवतो. तो त्यांना म्हणतो, साहेब मी चोर नाही. माझ्यावर चोरीचा खोटा आळाला होता. तो त्याच्या लांब झग्यात हात घालून एक कागद काढतो. त्यावर एका छोट्या मुलीच्या हाताचे ठसे असतात. तो म्हणतो, माझ्या मुलीचा फोटो तर माझ्यापाशी नाही, तिची माझी भेट नाही, पण हे तिच्या हातांचे ठसे मी सांभाळून ठेवले आहेत. हे पाहिल्यानंतर मिनीच्या बाबांचे डोळे भरून येतात.
या काबुलीवाल्याचा देश, धर्म, संस्कृती सगळं सगळं वेगळं असलं तरी त्याच्यातही बापाचं हृदय आहे. मी आणि तो यात फरक नाही हे त्यांच्या लक्षात येतं. ते मिनीला बोलावतात. मिनी वधूच्या वेशात समोर येते. ती काबुलीवाल्याला सुरुवातीला ओळखत नाही. काबुलीवालाही ती मोठी झालेली पाहून बावरतो. तो म्हणतो, बच्ची ससुरवाडीला निघालीस का तू? यावेळी मिनी लाजते. ती घरात गेल्यावर काबुलीवाला जमिनीवर बसकण मारतो. त्याला कळतं की आपली छोटी मैत्रीण आता पूर्वीची राहिली नाही, ती मोठी झाली आहे. आता त्याच्या डोळ्यासमोर त्याची मुलगी येते. तीही एवढीच मोठी झाली असेल असं त्याला वाटतं. मिनीचे वडील त्याला लग्न खर्चासाठी बाजूला काढून ठेवलेल्या पैशातले काही पैसे देतात. त्याला म्हणतात, रहमत, तू आता आपल्या प्रांतात आपल्या गावी जा, आपल्या मुलीला भेट. तुला तुझी मुलगी भेटली की जो आनंद होईल त्यातूनच माझ्या मुलीचं कल्याण होईल. कथेचा शेवट करताना रवींद्रनाथ लिहितात, लग्न खर्चात कपात करावी लागली. घरातली बायका मंडळी नाराज झाली, पण मंगल प्रकाशानं आमचा शुभ उत्सव अधिक उजळून निघाला होता. हे आहे रवींद्रनाथांच्या कथांमधलं सौंदर्य. या कथेत रवींद्रनाथांनी वडिलांचं नातं वैश्विक पातळीवर नेऊन ठेवलं आहे. वडील, मग ते मिनीचे असोत वा रहमत खान सारखे, रहमत पठाणसारखे परप्रांतातील, शेवटी पित्याचं हृदय सगळीकडे सारखंच. त्याशिवाय आपण जेव्हा दुसऱ्याला आनंद देतो तेव्हा तो शतपटीनं आपल्याकडं परत येतो हे सुद्धा ही कथा सांगते. मिनीचे वडील रहमतला आपल्या मुलीला भेटण्यासाठी पैसे देतात. रहमतला त्याची मुलगी भेटल्यानं जो आनंद सुख मिळणार आहे ते सुख, तो आनंद परत येईल आणि मिनीचं कल्याण करील, अशा प्रकारची उदात्त भावना या कथेमध्ये रवींद्रनाथ व्यक्त करतात. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. कथाकार रवींद्रनाथ याविषयीचा पुढचा भाग आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा बोधक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर.
2: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधन, शेतकरी बंधनांनो, म्हशीचं शास्त्रोक्त संगोपन याबाबत आज आपण उहापोह करणार आहोत. आपल्या एकूण दूध उत्पादनात म्हशीच्या दुधाचा मोठा वाटा आहे. निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचं उत्तम प्रतीच्या दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशीमध्ये असते, म्हणून म्हशीचं संगोपन चांगल्या रीतीनं करण्याची गरज आहे. दूध उत्पादनाशिवाय मांस उत्पादन आणि ओढ कामासाठी सुद्धा म्हशीचे जे रेडे आहेत त्यांचा वापर केला जातो. पण दुग्ध व्यवसायाकरता आपल्याला म्हशीच्या कोणत्या जाती वापरता येतील त्याविषयी सर्वप्रथम जाणून घेऊया. मुरा ही उत्तर भारतातील उगमस्थान असलेली जात महाराष्ट्रातही आढळते. शरीरबांधा मोठा असतो. भारदस्त व कणखर अशी ही जात आहे. एका वेतातील दुधाचं प्रमाण 1800 ते 2000 लिटर असतं. दुसरी महत्त्वाची जात म्हणजे मेहसाणा. ही जात सुरती व मुरा जातीच्या संकरापासून निर्माण झालेली असून शरीर वैशिष्ट्य मुरा जातीशी मिळसुरती आहेत. या म्हशी एका वेतात सरासरी 2000 लिटर दूध देतात. पंढरपुरी ही एक जात जी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव या ठिकाणी प्रामुख्याने आढळते. ह्या म्हशी आकारण मध्यम पण अतिशय काटक असतात. लांब निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळवटलेली शिंगे हे त्यांचं वैशिष्ट्य. म्हशीचं वजन साधारणतः 400 किलो व रेड्याचं वजन 500 किलो असतं. पाड्या वयाच्या 25 ते 30 महिन्यात गाभण राहणाऱ्या ह्या म्हशी आहेत. 35 ते 40 महिन्यात पहिल्यांदा ह्या पितात येतात आणि उत्तम प्रजोत्पादन व दुग्ध उत्पादन क्षमता यांच्यामध्ये असते. आणि सर्व गुण एकत्रितपणे केले तर इतर जाती या जातीचे जे गुण आहेत ते आढळत नाही. या म्हशी एका वेतात 1500 ते 1800 लिटर दूध देऊ शकतात. सुरती ही आणखी एक जात. ही जात जी आहे शरीरबांधा मध्यम असणारी, कान लांबट रुंद व शिंगाने झाकलेली असलेली, भुयाचे केस पांढरे असलेली, डोळे मोठे असलेली व शिंगे मध्यम विळ्याच्या आकाराची असलेली जात आहे. एका वेतातील दुधाचं उत्पादन हिचं 1800 लिटर असतं. म्हशीचे प्रजोत्पादन करण्यासाठी शुद्ध जातीचा व उत्तम प्रतीचा रेडा निवडावा लागतो. लवकर गाभण राहणाऱ्या व जास्त दूध देणाऱ्या म्हशीपासून पैदा झालेला वळू निवडावा व त्याची चांगली जोपासना करावी. त्याचा उपयोग करून त्याच जातीची शुद्धता वैशिष्ट्ये जतन करावी. निवड पद्धतीने म्हशीमध्ये सुधारणा करणं शक्य आहे. त्यापासून मिळणाऱ्या पिढ्याची वाढ करणंही फायदेशीर ठरतं. जनावर व्हायल्यावर 2.5 ते 3 महिन्यानं वळू दाखवावा व विण्यापूर्वी 1.5 ते 2 महिना जनावर भाकड करावं. माझाची लक्षणं जी असतात ती सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं असतं. बहुतांश म्हशी या सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर माझावर येतात. म्हैस वारंवार लघवी करते. माझावरील म्हशीचे निरण सुजण्यासारखे दिसते. निरणाचा रंग जास्त काळसर व तेलकट दिसतो. माझावरील म्हशीच्या पाठीवर थाप मारल्यास ती आपली शेपटी उंचावते. आहार व निगेच्या बाबतीत जर विचार केला तर क्षमते एवढी दूध मिळण्यासाठी सर्वसाधारणपणे 400 किलो वजन असलेल्या म्हशीस दररोज 25 किलो हिरवा चारा व 7 ते 8 किलो कोरडा चारा तिची भूक भागवण्यासाठी व शरीर पोषणासाठी द्यावा लागतो. दुग्ध निर्मितीसाठी दररोजच्या एकूण दूध उत्पादनाच्या 50% खुराक द्यावा म्हणजे दूध उत्पादनाच्या 7% टिकून राहील. प्रत्येक म्हशीला पिण्यासाठी 60 ते 75 लिटर पाणी रोज द्यावं. ही झाली म्हशीच्या शास्त्रोक्त संगोपनाविषयी पायाभूत माहिती. आपल्याला विस्तृत तांत्रिक मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र क्रडा येथील पशुविज्ञान शाखेच्या कार्यक्रम सहायकाशी संपर्क करा आणि माहिती घ्या आणि त्या आधारावर म्हशीचं व्यवस्थापन करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
9: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
8: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
9: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
8: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
10: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. गुळाचा गणपती या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत, माणिक वर्मा यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षे यांचं गीत, हे गीत आहे दर्द का रिश्ता या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे वाणी जयराम यांच्या आवाजात मीरा या चित्रपटामधलं. गुलजार यांच्या या गीताला संगीत आहे पंडित रविशंकर यांचं.

0: पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, बाबरजी या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे कैफे आझमी यांची आणि हे गीत गायलं आहे मंदाळे यांनी. संगीतकार मदन मोहन.

कार्यक्रमात आता ऐकूयात मन्नाडे यांनी गायलेलं मेरे अपने या चित्रपटामधलं गीत. गुलजार यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकूयात, माँ बेटी या चित्रपटामधलं अंजान यांची शब्दरचना. ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. संगीतकार आनंद मिलिंद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अतिवशर
2: यानंतर संगीत आता ऐकूयात. जवान मोहब्बत या चित्रपटामधलं हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आनंद बक्षी यांचं ढोंगी या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूया आशा भोसले, किशोर कुमार आणि अमित कुमार यांच्या आवाजात.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वास.

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट दिल का हिरा.

ढोल का फूल या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. सुधा मल्होत्रा आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
1: सवयींविषयी बोलू काही. वापरत नसलेले कपडे वाटप करा. आपल्या घरात चांगल्या स्थितीतले पण वापरत नसलेले कपडे असतात. या कपड्यांच्या मोबदल्यात काही स्मार्ट गृहिणी भांडे प्लास्टिकच्या वस्तू विकत घेतात. ही देखील चांगली सवय. आपले कपडे चांगल्या प्रतीचे असतात. जास्त वापरल्याने आपल्याला कंटाळा येतो म्हणून ते कपडे अडगळीत पडतात. दुसऱ्या बाजूला पैशाअभावी पुरेसे कपडे न वापरू शकणारे लोक आहेत. आम्ही आमचे कपडे काहींना देऊ शकतो. समाजसेवेची आवड असेल तर नवीन कपडे आदिवासी पाड्यावर तुम्ही देऊ शकतात. कपडे जुने असेल तर मोठ्या आनंदाने स्वीकारणारी गरीब मंडळी आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य बघा, फार मोठे समाधान वाटेल तुम्हाला. काही सेवाभावी संस्था आहेत ज्या असे कपडे जमा करून गरजूंपर्यंत पोहोचतात. त्यांना नक्कीच मदत करा आणि एक चांगला एक आनंद घ्या. धन्यवाद.
0: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
2: हे गीत आहे हम है लाजवाब या चित्रपटामधलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं. शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हे गीत आपण ऐकणार आहोत आरती मुखर्जी यांच्या आवाजात. योगेश यांचं गीत लव इन कॅनडा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे हेमंत कुमार यांनी.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. गीत गाता चल या चित्रपटामधलं ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं मन की आंखें या चित्रपटामधलं. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भे.
0: अटी लागू विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जलबिन मछली नृत्यबिन बिजली या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वजरूह सुलतानपुरी यांचं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत जुर्म का बदला या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे कुलवंत जानी यांची आणि संगीत आहे सोनिक ओमी यांचं आणि हे गीत गायलं आहे आशा भोसले यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 2 47 26 26 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता हे गीत ऐकूयात, नक्षलाल पुरी यांचं फर्ज की जंग या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात, संगीतकार बप्पी लहिरी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल
3: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना
3: हो आहे ना ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज
2: वा आणखी काही खास
3: हो आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888 विश्वास बँक तुमच्या विश्वासाची बँक
4: गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं हेमलता यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत

0: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कालिया या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: प्राधान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
7: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात, मुंबईचा सावई या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ग. दि. माडगूळकर यांची, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत डॉक्टर वसंत अवसरे यांचं गीत अवघाचे संसार या चित्रपटामधलं. ऐकूया मधुबाला जव्हेरी यांच्या स्वरात, आणि या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे कृष्णा कल्ले यांच्या आवाजात कवी संजीव यांचं पाठलाची सून या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात कुंकवाचा करंडा या चित्रपटामधला जगदीश ठेकूळकर यांचं गीत सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आणि सजवलं आहे प्रभाकर जोगी यांनी.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91 300 2088. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वंदना विटणकर यांचं. आशा भोसले यांनी गायलेलं शुरामी वंदिते या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 16 सप्टेंबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. जगभरात तेल संकटाचा धोका, सौदी तेल वाहिनीची दुरुस्ती लांबणार. गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्यात नुकसान झालेली सौदी अरेबियातील एक महत्वाची तेल वाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अनेक आठवडे बहुतांश बंद राहणार आहे अशी माहिती. या विषयाची माहिती असलेल्या 2 प्रादेशिक अधिकाऱ्यांनी असोसिएटेड प्रेसला दिली आहे. सौदी अरेबियातून आरपार जाणारी ईस्ट वेस्ट पाईपलाईन ही देशाच्या तेल निर्यातीला पर्शियन आखातातील होमुर्सच्या समुद्रधुनीऐवजी लाल समुद्राकडे वळवण्याच्या धोरणातील महत्वाची कडी आहे. इराणच्या हल्ल्यांमुळे होमुर्सच्या समुद्रधुनीतील जलवाहतूक विस्कळीत झाली आहे. 1200 किलोमीटर लांबीची ही तेल वाहिनी दररोज 70 लाख बॅरेल पर्यंत तेल वाहून नेऊ शकते. इराण समर्थकी इराकी मिलिशियांनी ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला केल्याचा आरोप सौदी अरेबियाने केला आहे. या हल्ल्यानंतर गुरुवारी तेल वाहिनी बंद करण्यात आली. या प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की एका प्रमुख पंपिंग केंद्रासह तेल वाहिनीचे नुकसान दुरुस्त करण्यासाठी 3 ते 5 आठवडे लागू शकतात. आता वळूया पुढील बातमीकडे. दिल्लीत अपूर्व उत्साहात गणेशोत्सव सुरू. अपूर्व उत्साह भक्तिभावाच्या वातावरणात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी ठिकठिकाणी गणेशोत्सवाला सुरुवात झाली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्र सदनाच्या गणेशोत्सवात सोमवारी सकाळी सहाय्यक आयुक्त नितीन शेंडे यांनी सपत्नीक गणेश प्राणप्रतिष्ठेची पूजा केली. निवासी आयुक्त डॉक्टर श्वेता सिंघल आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या गणेशोत्सवाला यंदा 30 वर्षांची परंपरा पूर्ण महाराष्ट्र सदनात. या आधी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते गणेशाची आरती झाली होती. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी घटनात्मक पदावरील व्यक्तीकडून तेथे गणेश पूजन झाले आहे. राधाकृष्णन यांनी यावेळी आपल्या राज्यपाल पदाच्या काळात मुंबईतील गणेशोत्सवाच्या आठवणी सांगितल्या. भारतातील मॉरिशसच्या आयुक्त श्रीमती शीलाबाई बापू, केंद्रातील अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हेही यावेळी उपस्थित होते. आता वळूया पुढील बातमीकडे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीच्या दरात घसरण. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात सोमवारी मोठी घसरण झाली. स्पॉट गोल्ड सुमारे 0.9% घसरून $4,308 प्रति औंसवर आले आहे. तर अमेरिकेतील गोल्ड फ्युचर सुमारे 1.4% घसरून $4,348.50 आले. चांदीच्या दरातही सुमारे 1.9% घसरण झाली. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या आगामी बैठकीत व्याजदर वाढण्याची शक्यता वाढल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यातील पोझिशन्स कमी केल्या. अमेरिकेतील महागाईचा दबाव, मजबूत होत असलेला डॉलर आणि वाढलेले कच्च्या तेलाचे दर हेही मौल्यवान धातूंवर दबाव आणणारे प्रमुख घटक ठरले आहेत. या घसरणीमुळे गेल्या 3 आठवड्यापासून सुरू असलेली सोन्याची कमजोरी आणखी तीव्र झाली आहे. बाजाराचे लक्ष आता अमेरिकी फेडच्या व्याजदर विषयक निर्णयाकडे लागले असून दरवाढीचा निर्णय झाल्यास सोन्यासारख्या व्याज न देणाऱ्या मालमत्तेवर आणखी दबाव येण्याची शक्यता आहे. मात्र मध्यवर्ती बँकांची सोन्याची खरेदी, भारत चीनमधील सणासुदीची मागणी आणि जागतिक अस्थिरता यामुळे दीर्घकालीन मागणीला आधार मिळू शकतो. आता वळूया पुढील बातमीकडे. महिलांनी साजरे केले हरतालिकेचे व्रत. उपवर मुलींनी मनासारखा पती तर विवाहितांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी हरतालिका व्रताचे पूजन सोमवारी केले. हरतालिका आणि गणेशोत्सव एकाच दिवशी असल्याने महिला वर्गात हरतालिका पूजनासंबंधी संभ्रम होता. पण जाणकारांच्या मते हरतालिकेचा उपवास 15 तारखेला सकाळी सुटणार होता. हरतालिकेनिमित्त शहर आणि उपनगरांमधील शिवमंदिरे, घरे, सोसायटी तसेच मोकळ्या जागेत वाळूची पिंडी पार्वतीसह स्थापन केली होती. यावेळी महिलांनी साजशृंगार करून मनोकामनेसह पूजन केले. हरतालिका आणि गणेशोत्सव एकाच दिवशी असल्याने शहर आणि उपनगरात पूजनाचा उत्साह ओसंडून वाहत होता. या प्रसंगी शृंगार करून मुली महिलांनी पूजन केले. पूजेनंतर सोशल मीडियावर फोटो आणि रील्स टाकण्यात आले. यावेळी खास इव्हेंट फोटोग्राफर्सकडून फोटोशूट करण्यात आले. पूजनासाठी मैत्रिणी विविध सोशल मीडिया ग्रुप्स एकत्र येत सोसायटी, अंगण, टेरेस, मंदिरे आदी ठिकाणी पूजन केले. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज.
1: आणि कार्यक्रमाचं हे गीत ऐकणार आहोत जगदीश चिबुडकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

आणि आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं प्रपंच या चित्रपटामधलं गीत. हे शब्द आहेत ग. दि. माडगूळकर यांचे, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात शरद निफाडकर यांचं गीत उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात मधुसूदन कालेलकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात हे गीत आहे राजमन्य राजश्री या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे राम कदम यांचं

good for me.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळा राम यांचं गीत राम राम पाहुणं या चित्रपटामधलं गीत. संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: बाई मी भोळी या चित्रपटामधलं जगदीश चिपळूणकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात संगीतकार राम कदम आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.
3: साडी आला म्हटली.

0: गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. माडीवरची मंडळी खाली आली.
1: हो पण कशाला?
0: माडीवरची मंडळी खाली आली.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. गंगाधर महांबळे यांचं सोबती या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत रंगपंचमी या चित्रपटामधला. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. यांच्या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश थेबुडकर यांचं गीत केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत बाळकराव मुरळीकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: कार्यक्रमातलं हे गीत आहे अनोळखी या चित्रपटामधलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश थिरूरकर यांचं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.
1: आमच्या संगे बोलला अत्तर दिशू दिशू दिशू. आता तुमची गट्टी फूल

0: अंगा राजू सोनला अंगा राजू पारसला अंगा राजू।
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर।
2: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात वसंत देसाई यांच्या आवाजात शांताराम आठवले यांचं गीत। गीताला संगीत दिलं आहे केशवराव भोळे यांनी।

0: हे गीत आपण ऐकलं संत ज्ञानेश्वर या चित्रपटामधलं.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश चिवूडकर यांचं गीत उषा मंगेशकर, पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हे गीत आहे नेताजी पालकर या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

हंगामातलं हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं गीत, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. चित्रपट आहे सवाल माझा ऐका आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात संत तुकाराम या चित्रपटामधलं विष्णुपंत पागणीस यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे केशवराव भोळे यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरच गीत आपण ऐकणार आहोत रंगपंचमी या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. हे शब्द आहेत गदी माडगूळकर यांचे आणि संगीतकार राम कदम.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात ग दि माडगुळकर यांच्या आशा भोसले यांच्या आवाजात देव माणूस या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

हे गीत आहे झेप या चित्रपटामधलं. ऐकूया ग. दि. माडगूळकर यांची गीतरचना, संगीतकार सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांच्या आवाजात पडछाया या चित्रपटामधलं ग.दि. माडगुळकर यांचं गीत। गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं।

आणि आता ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगूळकर यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत देवमाणूस या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: सकाळी कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कवी संजीव यांचं पाटलाची सूप या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.
1: अरे अरे अरे अरे अरे अरे अरे होय का ग नको बोलू मला नको भेटू मला नको दाटू मला नको खेटू मला
2: आता

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
9: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
10: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते।
9: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
10: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
9: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
10: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
9: विश्वास नाशिक करंजा,
10: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: श्रोत्यो नमस्कार. पशुधन या कार्यक्रमात आम्ही सर्व श्रोत्यांचे इथे स्वागत करत आहोत. श्रोत्यो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीसाठी आलेले आहेत डॉक्टर श्री विजयराव काळबांडे, सहयोगी अधिष्ठाता PGIVAS अकोला. श्रोत्यो, आज आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत. तेव्हा डॉक्टर विजय काळबांडे सर, नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज आपण आपल्या चर्चेमध्ये जनावरांच्या चाऱ्याविषयी बोलणार आहोत. तर जनावरांकरिता चाऱ्याचे महत्व काय आहे, हा माझा सुरुवातीचा प्रश्न आहे आपल्याला.
2: मित्रांनो नमस्कार. जनावरांच्या जीवनामध्ये चाऱ्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे हे आपल्याला माहिती आहे. जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचा चारा लागतो. वाळलेला चारा असतो, ओला हिरवा चारा असतो, आणि जनावरांना त्या व्यतिरिक्त पशु खाद्य सुद्धा लागते. जनावरांना पोट भरण्याकरता, शरीर पोषणाकरता आणि उत्पादनाकरता चाऱ्याचे अत्यंत महत्व आहे. त्याशिवाय जनावरे शरीर पोषण आणि उत्पादन देऊ शकत नाही हे आपणास माहीत असेलच. जनावरांना जर चारा दिला नाही तर जनावरे हडकुळी होतात आणि जनावरांना विविध प्रकारचे रोग होतात. त्यामुळे जनावरांना चारा देणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याशिवाय जनावरे जगू शकत नाही.
1: हे झाले चाऱ्यांचं महत्व. यामध्ये चाऱ्यांचे प्रकार कोणकोणते आहेत?
2: चाऱ्यांचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वाळलेला चारा, दुसरा म्हणजे हिरवा चारा. आता हिरव्या चाऱ्यामध्ये त्या अनेक प्रकार आहेत. एकदलवर्गीय चारा जसा मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे. तसेच द्विदलवर्गीय चारा जसं चवळी आहे, लुसर्न आहे, बरसीम आहे, स्टायलो आहे, सुबाबूळ आहे. तर यामध्ये फरक हा आहे का, एकदलवर्गीय चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं, द्विदलवर्गीय चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण बऱ्यापैकी असतं, चांगल्यापैकी असतं. त्यामुळं आपल्याकडे जर द्विदलवर्गीय चारा उपलब्ध असेल तर जनावरांचं पालन पोषण, शरीर पोषण आणि जनावरांचं उत्पादन यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला फायदा होतो. आणि जर द्विदलवर्गीय चारा, हिरवा चारा उपलब्ध असेल तर आपल्याला पशुखाद्य देण्याची आवश्यकता भासत नाही.
1: सर, आता तुम्ही बोलता बोलता पशुखाद्य म्हटलं,
2: बरोबर.
1: तर पशुखाद्य म्हणजे नेमकं काय सर?
2: पशुखाद्य म्हणजे हे एक मिश्रण आहे ज्यामध्ये सगळ्या अन्न घटकांचा समतोल साधलेला आहे, ज्यामध्ये कर्बोदके असतात, प्रथिने असतात, तैलयुक्त पदार्थ असतात, तसेच तंतुमय पदार्थ असतात, खनिजे असतात आणि व्हिटॅमिन, ज्याला आपण म्हणतो व्हिटॅमिन सुद्धा त्यामध्ये असतात. हा समतोल आहार असतो. कारण आपल्या शरीराला समतोल आणि संतुलन हे दोन शब्द अतिशय महत्वाचे आहे आणि त्यामुळे जनावरांना पाहिजे तो अन्न घटक पाहिजे त्या प्रमाणात पुरविला जातो. म्हणून शरीराची झीज होत नाही, त्याचं बऱ्यापैकी पोषण होतं, तसेच त्या जनावरापासून दूध उत्पादन सुद्धा भरपूर मिळतं.
1: सर, दूध उत्पादनाचा आता मुद्दा आलाय, तर माझ्या मनामध्ये एक प्रश्न उठला असं सर, की चाऱ्याचे दुग्ध उत्पादनातील महत्व काय आहे?
2: चारा हा जनावरांना मुख्य घटक आहे जो त्या जनावरांना पाहिजे आहे, त्यामुळे त्याचं पालन पोषण होईल, शरीर पोषण होईल, त्याचप्रमाणे त्यांना दूध उत्पादनाकरता पाहिजे असलेले अन्न घटक याचा नियमित पुरवठा शरीराला चाऱ्याद्वारेच होतो. चारा हा अन्न घटकांचा सगळ्यात स्वस्त आणि उपयुक्त असा पर्याय शेतकरी बांधवांसमोर आहे, पशुपालकां बांधवांसमोर आहे. कारण पशुखाद्य हे महाग समीकरण आहे. पशुखाद्य हे कारखान्यामध्ये तयार होते आणि आज जर आपण 1 किलो चाऱ्याचा भाव आणि 1 किलो पशुखाद्याचा भाव याचं जर दोघांचं समीकरण पाहिलं तर पशुखाद्य हे महागडं समीकरण आहे. त्यामुळं चारा उत्पादन प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावं, पशुपालना अगोदर चारा उत्पादन करावं, म्हणजे आपल्याला स्वस्त दूध उत्पादन मिळेल आणि त्या दुधापासून जास्तीत जास्त फायदा मिळेल.
1: यानंतरचा माझा प्रश्न आहे की पशुखाद्य नेमके कसं असायला पाहिजे?
2: पशुखाद्याच्या काही कॅरेक्टर्स आहेत, काही त्याच्या पशुखाद्य कसा असावं, ते समतोल असावं, ते रुचकर असावं, ते पाचक असावं, जनावरांनी ते खावं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू याच्यापासून ते मुक्त असावं, त्याला कुठल्याही प्रकारचा वास नसावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यामध्ये असलेले अन्न घटक हे शरीराला खाल्ल्यानंतर जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावे. ही झाली पशुखाद्याची सर्वसाधारण.
1: सर, यानंतरचा प्रश्न असा आहे की जनावरांमध्ये संतुलित आहार म्हणजे काय आहे?
2: संतुलित आहाराची साधी आणि सोपी व्याख्या अशी आहे का जनावरांना पाहिजे असलेले अन्न घटक पाहिजे त्या प्रमाणात जेव्हा आपण देतो किंवा ते मिळतात चाऱ्यामधून आणि पशुखाद्यामधून त्याला आपण संतुलित आहार असे म्हणतो. जनावरांना म्हणूनच मी पहिल्यांदा सांगितलं की जनावरांना जशी चाऱ्याची आवश्यकता आहे तशीच जनावरांना पशुखाद्याची आवश्यकता असते. कारण जनावरांना मिळणारे अन्न घटक हे पाहिजे त्या प्रमाणात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे हे महत्वाचे आहे. अन्यथा शरीर पोषण आणि उत्पादन दुग्ध उत्पादन हे होणे नाही. त्यामुळेच आपल्याकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा जनावरांना जर संतुलित आहार दिला नाही तर जनावरे वेळीस मांस दाखवत नाहीत, वेळीस गाभण राहत नाहीत, वेळीस आपल्याला वासरू मिळत नाही आणि मिळणारं दूध उत्पादन सुद्धा अतिशय कमी प्रमाणात असतं.
1: सर, एकंदरीत जसं आपल्याला संतुलित आहाराची गरज असते तशी जनावरांना सुद्धा संतुलित आहाराची गरज असते. सर, यानंतरचा माझा प्रश्न असा आहे की हिरव्या चाऱ्यापासून मूळ घास तयार करणे म्हणजे नेमकं काय आहे?
2: मित्र, आपल्याकडे तीन सीझन आहेत, तीन ऋतू आहेत, पावसाळा आहे, उन्हाळा आहे आणि हिवाळा आहे. आपल्या असं लक्षात आलं असेल की पावसाळ्यामध्ये आपल्याकडे पुरेशा प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो आणि तो सगळ्याचा सगळा हिरवा चारा जनावरांना आपण देत नाही. अशा वेळी जेव्हा आपल्याकडे अधिकचा हिरवा चारा उपलब्ध असेल, जास्तीचा हिरवा चारा उपलब्ध असेल, तर तो साठवून ठेवणे आणि त्याच्यापासून मुरघास तयार करणे हे आपल्याला केव्हाही फायदेशीर पडतं. कारण उन्हाळ्यामध्ये जनावरांना हिरवा चारा मिळणे दुरापास्त होते. जनावरांना उन्हाळ्यात हिरवा चारा मिळत नाही म्हणून दुग्धोत्पादनावर त्याचा परिणाम झालेला आहे, शरीर पोषणावर त्याचा परिणाम झालेला आहे आणि आपल्या असं लक्षात आलेलं आहे की आपल्याकडे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात दुग्धोत्पादन कमी झालेलं आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे जनावरांना न मिळणारा हिरवा चारा. ह्याकरिता जर आपल्याला उपाययोजना करायची असेल तर स्वस्त आणि मस्त उपाययोजना म्हणजे जेव्हा आपल्याकडे हिरवा चारा पावसाळ्यामध्ये जास्तीचा हिरवा चारा असेल त्याचं मूरघासामध्ये रूपांतर करणे. मूरघास तयार करणं ही अत्यंत साधी सोपी आणि स्वस्त पद्धत आहे. एका खड्ड्यामध्ये प्लॅस्टिक अंथरावे, त्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेला हिरवा चारा बारीक तुकडे करून टाकावा, प्लॅस्टिक झाकून द्यावे आणि त्याला हवाबंद करणे महत्वाचे आहे जेणेकरून त्यामध्ये कुठलीही हवा राहणार नाही. एकदा ते हवाबंद झाले की 90 दिवसांमध्ये मुरघास तयार होतो. तयार झालेला मुरघास आपण उन्हाळ्यामध्ये जेव्हा हिरव्या चाऱ्याची टंचाई असेल किंवा हिरवा चारा उपलब्ध नसेल तेव्हा आपण तो जनावरांना देऊ शकतो. आणि हिरवा चारा आणि मुरघास यामध्ये कुठलाही फरक नाही, दोन्हीमध्ये सारखे अन्न घटक आहेत, दोन्हीची पाचनशक्ती सारखी आहे, दोन्ही पचनीय आहेत आणि त्यामुळे जनावरांचं स्वास्थ्य टिकून राहतं, त्यांचं पालन पोषण होतं आणि दुग्धोत्पादनामध्ये काहीही फरक पडत नाही.
1: हिरवा चारा नाही जरी मिळाला त्या हिरव्या चाऱ्याचे जे गुण आहेत ते आपल्याला मूरघासापासून जनावरांपर्यंत पोहोचवता येते. सर, या अगोदर आपण संतुलित आहाराविषयी बोललो होतो तर त्याचं थोडक्यात महत्व सांगा.
2: संतुलित आहार देणं याकरता आवश्यक आहे कारण बरेचदा आपण बघतो की जनावरांमध्ये खनिज आणि व्हिटॅमिन्स याची कमतरता आपल्याला नेहमी भासलेली आहे. याचा हे जरी कमी प्रमाणातले लागणारे अन्न घटक असले तरी याचा विपरीत परिणाम त्याच्या प्रजननावर झालेला आहे. उदाहरणार्थ गाय नेहमी मांस न दाखवणे, आपल्याला दरवर्षी वासरू मिळायला पाहिजे तर आपल्याला 4 वर्षातून 1 वासरू मिळते, त्यामुळे दूध नाही वासरू नाही, मग गाय शेणासाठी ठेवायची का याचा विचार करायची आता वेळ आलेली आहे. गाय पालन पोषण जर करायचं असेल गायीचं आणि दरवर्षी वासरू मिळणं आवश्यक आहे, त्याशिवाय दूध उत्पादन हा धंदा फायद्यात येणार नाही. आणि यामध्ये संतुलित आहाराचं अतिशय महत्व आहे. जोपर्यंत आपण संतुलित आहार जनावरांना देणार नाही तोपर्यंत जनावरांची दूध देण्याची क्षमता आपण तपासून पाहू शकत नाही. जनावरांमध्ये क्षमता असते बरेचदा पण

0: केवळ संतुलित आहार न दिल्यामुळे ती क्षमता उपयोगात आणल्या जात नाही, त्यामुळे आपलं पशुपालकांचं नुकसान होते.
1: बरोबर आहे. कधी कधी असं होते की दूध देता देताच एकदम गाय किंवा म्हैस दूध एकदम कमी
0: करते, बंद करते.
1: हा, आणि तेव्हा आपल्या लक्षात येत नाही की याच्या मागे
0: कशामुळे झालेलं आहे, आणि ते त्याचं मुख्य कारण आहे संतुलित आहार न देणे.
1: बिलकुल सर, आज आपल्या मुलाखतीतून आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच महत्वाचं मार्गदर्शन होत आहे. सर, जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश देसान?
0: शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती हीच राहील की जास्तीत जास्त चाऱ्याचं उत्पादन करा. मी असं म्हणणार नाही का पिकाखालील क्षेत्रामध्ये चाऱ्याचं उत्पादन घ्या, पण धुरे बंधारे असतील, नाले असतील, आणि आपल्याकडे जी जी जमीन पडीत जमीन आहे ती जमीन उठीत करून त्यामध्ये चांगल्या प्रकारचा हिरवा चारा घ्या, आणि आपल्या जनावरांना 12 महिने हिरवा चारा कसा उपलब्ध करून देता येईल, आपल्या जनावरांचं शरीर पोषण कसं होईल, त्यांचं स्वास्थ्य कसं चांगलं ठेवता येईल, त्यापासून जास्तीत जास्त काम कसं मिळेल बैलांपासून, गाईपासून जास्त दुग्धोत्पादन कसं मिळेल, वर्षाला एक वासरू आपल्याला कसं मिळेल, याकरिता चाऱ्याचं उत्पादन जरूर घ्या. आपल्याकडे हिरवा चारा उत्पादन होत नसल्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम आपल्याला दिसून आलेला आहे.
1: आपण इथे आलात, आमच्या शेतकरी बांधवांना खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. नमस्कार.
0: नमस्कार.
2: तर मंडळी, आता वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: कार्यक्रमात आता ऐकूया गरीबा घरची लेख या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं, आणि गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: तुमचं रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96-0417-9861 आणि गणेश सोमवंशी, 83-800-16508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: हे भक्ती रचना आपण ऐकणार आहोत जगदीश शिरवूडकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.
2: पांडुरंगा

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161608. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश ठेगुडकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. गुंजन मनातल्या या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण जर मनानं स्वीकारलं की जे आपल्याला अपेक्षित आहे ते पूर्णता मिळेलच असं नाही, तर मनाची चिडचिड कमी होते. अनेकदा आपण भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर उगीच नको इतकं विचार मंथन करतो, काही गोष्टी मनातून काढूनच टाकत नाही, आणि मग तो घाव घेऊनच मन आपलं फिरत असतं. इथेच आपण स्वतःला समजवायला हवं, अरे यही तो जीना है यार.

त्यांचं जीवनाबद्दलचं मत. ते म्हणतात, मोकळ सोड स्वतःला जरा, कधीतरी मोकळ होत जा, हलकं वाटेल तुझंच तुला, मन रिकाम करत जा, जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्या सुद्धा रमत जा, आलेच कधी वाईट विचार बिनधास्त फोन करत जा. काय आहे आयुष्य अजून, काय आहे आयुष्य अजून, निदान मनातलं वाटत जा, पहा किती फरक पडतो, आनंद तेवढा लुटत जा. पार्टी नकोय, पार्टी नकोय मित्रा तुझी, येऊन फक्त भेटत जा, काय चाललंय मनात तुझ्या, भेटून फक्त बोलत जा.

या आठवणीनं नको तेव्हा मनाच्या पटलावर लख्खपणे दिसतात चांदण्यांसारख्या. मग काय करायचं? स्वतःला पारखायचं, सांगायचं. जीवनात चुका अपयश हा प्रगतीचा भाग असतो, कारण कोणीही यांना सामोरं न जाता यशस्वी होऊ शकत नाही. पटतंय ना? कुणीतरी म्हणाले, मी निघालो सुखाच्या शोधात पण वाटेत दुःख भेटलं. म्हणालो, मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही.

जीवनात फक्त आनंदासाठी काम करायचं ठरवलं तर आनंद मिळेलच असं नाही। एक गोष्ट आठवली बघा, एक श्रीमंत माणूस आनंदाचा शोध घेत सर्वत्र फिरतो पण मन मात्र आनंदी होतच नाही। एकदा तो बसमध्ये बसतो तेव्हा त्याची नजर अति सामान्य अशा कामकरी माणसाकडे जाते। जो माणूस सतत आपली बसमधली जागा दुसऱ्यांना बसायला देतो, शेवटी न राहून या आनंदाच्या शोधार्थ निघालेल्या माणसानं त्याला विचारलं, तू असं का करतो? तर तो म्हणाला, माझ्याजवळ दुसऱ्याला देण्यालायक काही नाही, मग मी माझ्याजवळ असलेली जागाच कुणाला तरी बसायला देतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला समाधान देतो। कुणाला काही दिलं की मनाला जो संतोष मिळतो तो खूप महत्वाचा आहे।

मंडळी आयुष्य हे निसर्गच आहे. आता बघा किती आठवायचं आणि काय विसरायचं हे जाणलं तर आयुष्य इंद्रधनुष्य आहे. किती रुसायचं आणि केव्हा हसायचं ओळखलं तर आयुष्य तारांगण आहे. कसं सतर्क राहायचं आणि केव्हा समर्पित व्हायचं ठरवलं तर आयुष्य नंदनवन आहे. तर या नंदनवनात फेरफटका मारूया. भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888.
1: या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. गुरु किल्ली या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची गीतरचना, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: हॅलो झेंजी आणि माझ्या पालक मित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आपणासाठी खास घेऊन आलोय कार्यक्रम मोगरा फुलला संस्काराचा. पारंपरिक भारतीय कुटुंब व्यवस्थेचे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे सुपरिणाम हा या वाचनमालेचा मूळ उद्देश आहे. आजकाल माणूस गर्दीत असूनही एकटा पडत चालला आहे. पाश्चात्य विचारांचे आक्रमण व भारतीय जीवनशैली यातून सुवर्णमध्य काढून आपण आपले जीवन सुखसमाधानात कशा प्रकारे जगू शकतो याचा बोध आपल्याला या वाचनमालेतून निश्चितच होईल. मित्रांनो, या मालिकेतील आजचे पुष्प क्रमांक 3. आजच्या आधुनिक वेगवान आणि तंत्रज्ञानाच्या युगात वाढता व्यक्तिवाद, शहरीकरण यामुळे कुटुंब संस्थेसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. आज जेव्हा समाजात मानसिक तणाव, एकाकीपणा व सुरक्षितता वाढत आहे, तेव्हा भारतीय कुटुंब व्यवस्थेची गरज आणि महत्व पूर्वीपेक्षाही अधिक प्रकर्षाने जाणवू लागले आहे. म्हणूनच भारतीय कुटुंब हा केवळ नात्यांचा अभ्यास नसून तो मानवी जीवनाचा गाभा आहे. संस्कार आणि एकत्र राहण्याच्या सुंदर तत्वज्ञानाचा तो अभ्यास आहे. कुटुंब आणि जीवनशास्त्र हे दोन शब्द वर पाहता वेगळे वाटू शकतात, पण प्रत्यक्षात ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कुटुंब ही जीवन जगण्याची पहिली प्राथमिक व्यवस्था आहे, तर जीवनशास्त्र म्हणजे माणसाचे जीवन सुखी, समाधानी आणि यशस्वी करण्याचे नियम आणि पद्धती आणि अनुभवातून सिद्ध झालेले विज्ञान आहे. माणसाचे जीवन हे प्राण्यांसारखे केवळ जैविक अस्तित्व नाही, आहार, निद्रा, भय आणि मैथून या मूलभूत गरजांपलीकडे जाऊन माणसाला प्रेम, आत्मसन्मान, मूल्ये, चांगल्या भावना आणि आध्यात्मिक प्रगतीची गरज असते. या सर्व उच्च गरजांची पहिली अनुभूती माणसाला कुटुंबातच येते. म्हणूनच कुटुंब ही मानवी जीवनाची खरी एक प्रयोगशाळा आहे. बालक बोलायला किंवा वाचायला शाळेत शिकेल, पण प्रेम काय असते हे त्याला पुस्तकातून नाही तर आईच्या कुशीमधूनच समजते. कर्तव्य काय असते हे त्याला वडिलांच्या कष्टातून दिसते. त्याग, सेवा, संयम आणि क्षमा यासारखे मोठे गुण कुटुंबाच्या वातावरणातूनच मुलाच्या रक्तात भिनतात. म्हणूनच कुटुंब हे आपले सर्वात मोठे संस्कार केंद्र आहे. भारतीय जीवनशास्त्राचा पाया परस्पर जोडले जाण्यामध्ये आहे. म्हणूनच आपल्याकडे संपूर्ण जगाला कवेत घेणारी वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना मांडली गेली आहे. अयम निजः परो वेति गणना लघु चेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. हा माझा आणि तो परका असा संकुचित विचार या लोकांच्या मनात नाही. ज्याचे अंतःकरण मोठे आणि उदार आहे त्याच्यासाठी संपूर्ण पृथ्वी हेच एक कुटुंब असते. या विचाराची पहिली पायरी म्हणजे आपले स्वतःचे घर असते. माणूस विज्ञानामध्ये प्रगती करतोय, पण घराघरामध्ये नात्यांचे शास्त्र मात्र बिघडत चालले आहे. तुम्ही घरात लावलेला टीव्ही, फ्रीज किंवा एअर कंडिशनर कितीही महागडा असू द्या, जर घराचे व्होल्टेज सतत कमी जास्त होत राहिले तर ते महागडे इलेक्ट्रॉनिक्सचे सामान जळून खाक होईल. तुमचे कुटुंब हे त्या व्होल्टेज सारखे आहे. जर कुटुंबातील वातावरण स्थिर, शांत, समाधानी असेल तर मुलांचे भविष्य उत्तम घडेल, पण जर घरात रोज भांडणे, कलह आणि क्लेश असतील तर वाढलेले व्होल्टेज तुमच्या मुलाचे मानसिक आरोग्य जळून राख करेल. घरात शांततेचे व्होल्टेज टिकवणे आवश्यक आहे आणि यालाच जीवनशास्त्र असे म्हणतात. मित्रांनो, हे विचार प्रत्यक्ष आपल्या जीवनात कृती रूपात आणल्यास आपले जीवन निश्चितच संस्कार फुलांच्या सुवासाने बहरून जाईल. चला आपण सर्व मिळून प्रयत्न करूया, आपले कुटुंब, आपला समाज आणि राष्ट्र एक संघ करण्याचा, सुदृढ करण्याचा. आणि भेटूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता व पुनःप्रक्षेपणात रात्री 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि चित्रपट आहे खून का रिश्ता.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: डोळ असते या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पहिलेलाल.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आपल्यासोबत मी आहे स्वाती. ऐकूया बाबूल या चित्रपटामधलं समीर यांचं गीत श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांच्या आवाजात, संगीतकार आदेश श्रीवास्तव.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात हस्ते जखम या चित्रपटामधलं कैफी आझमी यांचं गीत. गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्त

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतोय. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. नागपंचमी, होळी, दिवाळी असू दे किंवा श्रावण वा भाद्रपद महिन्यातील गणपती असू दे, आपल्या मराठी भाषेची हीच तर खासियत आहे की सण असो वा एखादा उत्सव असू दे, गाण्याशिवाय तो साजरा होत नाही. हे सर्व सांगायचं कारण एवढंच की आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात तर काही गणेशोत्सव मंडळांच्या सार्वजनिक गणेशोत्सवात दरवर्षीप्रमाणेच वाजत गाजत आपल्या आवडत्या गणपती बाप्पांचं आगमन झालं. त्यानंतर काही ठिकाणी दीड दिवस मुक्कामाला असलेल्या गणपती बाप्पांना आपण साश्रुनयनांनी निरोपही दिला. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, उठा उठा हो सकळीक, वाचे स्मरावा गजमुख, तुझ मागतो मी आता, अष्टविनायका तुझा महिमा असा, गणराज रंगी नाचतो नाचतो. या रेडिओवर लागणाऱ्या गाण्यांमुळे गणपती बाप्पाची आपल्याला रोजच आठवण होत असते. ह्या गाण्यांप्रमाणेच गीतकार हरेंद्र जाधव यांनी लिहिलेलं एक गाणंही पूर्वी या दिवसात अगदी हमखास वाजत असे, ज्याचे शब्द आहेत, तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा. तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. गजानना, भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला तू पृथ्वीवर येतोस, घराघरातून तर सार्वजनिक गणेशोत्सवात विविध मूर्तींमधून तू आम्हाला दर्शन देतोस. तुझ्या इच्छेनेच तुझ्या भक्तांवर सुखाची बरसात होते. भक्तिभावाने तुझी सागरसंगीत पूजा केली, लक्ष केंद्रित करून गणपती अथर्व शीर्षाचं पठण केलं आणि विश्वासानं नारद मुनींचं संकटनाशन स्तोत्र म्हटलं तर आमच्या दुःखाचं हरण करून संकटकाळी तूच आमचा तारक होतोस. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुझ्या आगमनाने आनंद होतो. तोच आनंद आम्ही गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा ललकारीमधून व्यक्त करतो आणि लहान थोर सारेच तुझ्या चरणाशी नतमस्तक होऊन मनोभावे तुझी प्रार्थना करतो. पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षाने एकदाचा हर्ष. पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षाने एकदाचा हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा जाणून हा परामर्श. पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तुला निरोप देताना पुढल्या वर्षी लवकर या असं आम्ही दरवर्षी सांगतो. त्यानंतर संसाराचा गाडा हाकताना तुझी आठवण होतच असते, पण दिवस एवढे भराभर जातात की वर्ष कसं मागे सरतं ते कळत नाही. पण श्रावण संपत आला की तुझ्या आगमनाची वर्दी मिळते आणि पुन्हा एकदा तुला भेटायला मिळणार म्हणून आम्हा सर्वांनाच अगदी मनापासून आनंद होतो. तुझं स्वागतही मग मोठ्या जल्लोषात केलं जातं. तू आल्यामुळे घरात मोदकांबरोबरच आणखीही काही गोडधोड बनवलं जातं. हेरंबा, तुझ्याशी बरंच काही बोलायचं असतं, पण वर्षभरात आमच्या दुःखांच्या आणि भोगांच्या कथा तुला सांगण्यापेक्षा तूच अंतर्ज्ञानाने आमच्या दुःखांचा परामर्श घेऊन त्यांचं निवारण करावंस एवढीच तुला हात जोडून विनंती. परामर्श घेऊन त्यांचं निवारण करावंस एवढीच तुला हात जोडून विनंती. पहा कशी आली आज वेळ, कसा बसावा खर्चाचा मेळ। पहा कशी आली आज वेळ, कसा बसावा खर्चाचा मेळ। गुळ फुटाणे खोबरनी केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ। कर भक्षण आणि रक्षण, तूच पिता अन तूच माता। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। मोरया, तू जरी अंतर्ज्ञानाने सारं काही जाणलंस, तरी काही गोष्टी या तुझ्याशी स्पष्ट बोलायलाच हव्यात। या घराची गृहलक्ष्मी काही वर्षांपूर्वी तुझ्या आवडीच्या 21 मोदकांचा नैवेद्य रोज तुझ्यासाठी बनवत असे, पण आता चढत्या महागाईमुळे आम्हाला तसं करणं शक्य होत नाही। म्हणूनच आता कधी गुळखोबऱ्याचा नैवेद्य, कधी केळ्याचे काप, नाहीतर सफरचंदाच्या फोडी, आणि कधीकधी हे सगळं एकत्र करून एक वेगळाच पदार्थ नैवेद्य म्हणून आम्ही तुझ्यासमोर ठेवतो। गणपती बाप्पा, आमची अडचण समजून घेऊन तू तो भक्षण करावास आणि माता पित्याच्या मायेने तुझ्या लेकरांचं रक्षण करावं, हीच तुला हात जोडून विनंती आहे। नावं काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे। नावं काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे। हाल ओळख साऱ्या घरांचे, कधी येतील दिवस सुखाचे। सेवा जाणूनी गोड मानूनी द्यावा आशीर्वाद आता। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता। बाप्पा, काही वर्षापूर्वी आम्ही तुला उकडीच्या मोदकांऐवजी लाल गव्हाच्या पिठापासून बनवलेले मोदक नैवेद्य म्हणून दिले होते, तेव्हा आम्ही खरी परिस्थिती तुझ्यापासून लपवली होती। पण आता तर तांदूळ गहू साखर इतकंच काय, तुझ्या पूजेला लागणाऱ्या फुलांनीसुद्धा महागाईचा कळस गाठला आहे। त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे तुझे सागरसंगीत पूजा करता येत नाही याची टोचणी मनाला लागतेच। म्हणूनच तुला एकच

विनंती आहे की आमचे हाल आमची परिस्थिती तू समजून घे. आता तुला सगळ्यांचा एकच विनंती आहे की आमचे हाल आमची परिस्थिती तू समजून घे. आता तुला सगळ्यांच्या वतीने एकच प्रश्न विचारतो की पूर्वीचे ते सुखाचे दिवस पुन्हा कधी येतील ते सांग. म्हणजे आमच्या मनाची होणारी घुसमट तरी थांबेल. गणराया, जमेल तशी आमच्याकडून होणारी तुझी सेवा तू गोड मानून घे. हे दिवस नक्कीच बदलतील असा आशीर्वाद तुझ्या सर्व भक्तांना तुझ्याकडून मिळावा इतकीच माफक अपेक्षा. महागाईने त्रस्त झालेल्या तरीही जमेल तशी गणपती बाप्पाची सेवा करणाऱ्या गणपती बाप्पाच्या भक्तांच्या परिस्थितीत आजही तसूभरसुद्धा फरक पडलेला नाही. म्हणूनच संगीत दिग्दर्शक मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं ऐकताना प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील आर्तता अधिकच जाणवते. बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: कार्यक्रमात आता हे ऐकणार आहोत.

मजबूर या चित्रपटामधलं मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात अंजान यांचं गीत गोला बारूद या चित्रपटामधलं, अलका याज्ञिक यांच्या आवाजात, संगीतकार बप्पी लहरी.

0: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
0: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
0: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
0: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अलका याज्ञिक यांनी गायलेलं जान हथेली पे या चित्रपटामधलं. अंजान यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विश्वास देशपांडे 40 गावहून बोलतोय आणि आज सादर होतोय आनंदघन लता या कार्यक्रमाचा 24वा भाग. या भागामध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे ते आद्या संगीतकार हुस्नलाल भगतराम आणि लता दीदी यांच्या गीतांबद्दल. हुस्नलाल आणि भगतराम यांना आद्य संगीतकार म्हटलं जातं कारण त्यांच्यापासूनच हिंदी चित्रपटामध्ये जोडीनं संगीत देण्याची परंपरा सुरू झाली मंडळी. हुस्नलाल आणि भगतराम हे दोघंही सख्खे भाऊ आणि संगीताचे पक्के चाहते. या दोघांचा जन्म पंजाबमधला आणि संगीताची परंपरा त्यांच्या घरामध्येच होती कारण त्यांचा मोठा भाऊ अमरनाथ हा त्या काळातला लाहोरमधला प्रसिद्ध संगीतकार. हुस्नलाल व्हायोलिन तर भगतराम हार्मोनियम उत्तम वाजवायचे. या दोघांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण पंडित दिलीपचंद्र वेदी यांच्याकडनं घेतलं पण आपल्या मोठ्या भावाकडून म्हणजे अमरनाथ यांच्याकडून सुद्धा शास्त्रीय संगीतातले बारकावे त्याने आत्मसात केले. याशिवाय संगीतकार श्यामसुंदर यांच्याकडे सुद्धा ते शास्त्रीय संगीत शिकले. या श्यामसुंदर यांचं वैशिष्ट्य असं होतं की आपल्या संगीतामध्ये ते मटक्याच्या ठेक्याचा वापर करायचे. त्यांचं हे वैशिष्ट्य या दोघा भावांना खूप आवडलं आणि त्याचा वापर त्यांनी पुढं आपल्या अनेक गाण्यांमध्ये केला. हुस्नलाल आणि भगतराम हे पंजाबमध्ये वाढलेले असल्यामुळे साहजिकच त्यांच्या संगीतावर आपल्याला पंजाबी लोकसंगीताचा प्रभाव दिसून येतो. मुंबईला येण्यापूर्वी हुस्नलाल यांचे व्हायोलिन वादनाचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम लाहोर, अमृतसर, दिल्ली इत्यादी ठिकाणी झाले होते आणि तिथल्या मैफली त्यांनी गाजवल्या होत्या. पण पुढे आपल्या मोठ्या बंधूंच्या सांगण्यावरून 1943 हुस्नलाल आणि भगतराम हे दोघंही भाऊ मुंबईच्या मायानगरीमध्ये आलेत आणि चित्रपटसृष्टीमध्ये आपला नशीब आजमावण्याचा प्रयत्न करायला लागले. सुरुवातीलाच त्यांना प्रभात थिएटरचा चांद हा चित्रपट मिळाला. दो दिलों की दुनिया मिलने नहीं देती हे त्यांचं या चित्रपटातलं गाणं अतिशय लोकप्रिय झालं. पुढे त्यांनी प्रभातच्याच हम एक है या चित्रपटाला संगीत दिलं. या चित्रपटानं चित्रपटसृष्टीला 3 नवीन कलाकार दिले. गुरुदासपूरचा देवानंद, पेशावरचा रहमान आणि मंगलोरचा गुरुदत्त. त्यांना मग एकामागून एक चित्रपट मिळतच गेले. पुढे त्यांनी मिर्झा साहिब या चित्रपटाला संगीत दिलं. या चित्रपटातील आजा तुझे अफसाना जुदाई का सुनाए आणि हात सिने पे जो रख दो ही गाणी आजही आवडीनं ऐकली जातात. मंडळी, हुस्नलाल भगतराम यांच्या जोडीनं अनेक गायकांना पुढे येण्याची संधी दिली. त्यामध्ये सुरैया, गीता दत्त, मुकेश, मोहम्मद रफी, तलत महमूद, आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासारख्या गुणी गायकांचा समावेश होता. सुरैया ही अभिनेत्री आणि गायिका सुद्धा होती. हुस्नलाल भगतराम यांच्या जोडीनं सुरैयाकडून 9 चित्रपटात 69 गाणी गाऊन घेतली. आजच्या पिढीतल्या लोकांना सुरैयाचं नाव आणि तिची गाणी फारशी ठाऊक असण्याचं कारण नाही पण त्या काळामध्ये चित्रपट रसिकांच्या ओठावर तिची गाणी होती. वो पास रहे या दूर रहे बडी बहन चित्रपटामधलं हे गाणं, इसका क्या मतलब है हे सनम चित्रपटातलं गीत, बेकरार है कोई हे शमा परवाना या चित्रपटातलं गीत. मंडळी, ही सगळी गाणी सुरैयाच्या आवीट गोडीच्या गाण्यांमध्ये मोडतात. आपणही असंच सुरैया यांचं बेकरार है कोई हे क्षमा परवाना या चित्रपटातलं गीत ऐकूया. या गीतामध्ये सुरैयाच्या आवाजातला गोडवा आपल्याला मोहवून टाकेल.
मोहम्मद रफी आणि सुरैया यांच्या आवाजातलं हे अप्रतिम असं गीत आहे. आणि या गीतामध्ये जोडीला आपल्याला हुस्नलाल भगतराम यांचं कर्णमधुर असं संगीत ऐकायला मिळतं. तेव्हा ऐकूया हे गीत, मधुर असं संगीत ऐकायला मिळतं. तेव्हा ऐकूया हे गीत.

मंडळी, मोहम्मद रफी या अत्यंत गुणी आणि प्रतिभावान गायकाला पुढे आणण्याचं श्रेय निश्चितच हुस्नलाल भगतराम या जोडीला दिलं पाहिजे. 1948 महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर आलेल्या बापू की अमर कहाणी या चित्रपटातील सुनो सुनो ए दुनिया वालो या गीतानं मोहम्मद रफींना लोकप्रियता मिळवून दिली. याच सुमारास आलेल्या प्यार की जीत या चित्रपटातील मोहम्मद रफींची गाणी खूप गाजली. या चित्रपटातील मोहम्मद रफींनी गायलेलं एक दिल के तुकडे हजार होए हे गाणं तर लोकांच्या ओठावर असायचं. प्रेमभंग झालेल्या तरुण तरुणींच्या भावना व्यक्त करणारं त्यांचं हे गाणं प्रचंड गाजलं. ऐकूया लता दीदी आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं एक आवीट गोडीचं गीत. हे गीत आसू या चित्रपटामधलं आहे. दिन प्यार के आयरे ऐकूया.

मंडळी, लता दीदी आणि हुस्नलाल भगतराम यांचा संबंध साधारणपणे 1949 आला आणि तो 1957 सुरू राहिला. या साधारणपणे 8 कालावधीमध्ये या जोडीनं लता दीदींकडून 25 चित्रपटांमधली 100 अधिक गाणी गाऊन घेतलेली आहेत. लता दीदींच्या गाण्यातली शास्त्रीय संगीताची बैठक, नितळ पारदर्शी आवाज असलेला गोड गळा या दोघांनाही खूप आवडला. मंडळी, लता दीदींच्या गायकीला पैलू पाडणारे जे संगीतकार आहेत त्यात हुस्नलाल भगतराम यांचंही नाव आपल्याला आदरानं घ्यावं लागेल. हुस्नलाल हे एखादी रचना सुरुवातीला दीदींना आपल्या व्हायोलिन किंवा हार्मोनियमवरती वाजवून दाखवायचंय, पुढे तीच रचना फक्त एकदा ऐकल्यानंतर अधिक सुंदर होऊन लता दीदींच्या गळ्यातून बाहेर पडायची. 1949 आलेल्या बडी बहन या चित्रपटात लता दीदींनी प्रेमलता सोबत गायलेलं चुप चुप खडे हो या गाण्यानं तर लोकप्रियतेचा कळस गाठला. आजच्या भाषेत सांगायचं तर हे गाणं ब्लॉकबस्टर ठरलं. मंडळी, बडी बहन या चित्रपटामध्ये 8 गीतं होती, ती 8 गाणी गाजली, पण चुप चुप खडे होची जादू काही वेगळीच होती. या गाण्यातील सुरुवातीचे हार्मोनियमचे सूर तर आपल्याला ठेका धरायला लावतात. या गीताची लोकप्रियता इतकी होती की 1975-76 राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदबुवा आफळे यांनी त्यांच्या कीर्तनात या गीताची प्रशंसा करून त्याच्या चालीवर एक भक्तिगीत सुद्धा सादर केलं. तर आपणही ऐकूया हेच गीत, चुप चुप खडे हो, बडी बहन या चित्रपटामधलं गीत.

मंडळी, दीदींच्या कोवळ्या आवाजातील दर्द हुस्नलाल भगतराम यांनी बाहेर आणून रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचवला. ते दोघंही लता दीदींच्या गायकीनं भारावलेले होतेच. दीदींच्या या गाण्यातील दर्दभरे आलाप रसिकांना भावविभोर करतात. त्यातली काही गाणी अशी आहेत, जो दिल में हे बड़ी बहन चित्रपटातलं गीत, जिगर के टुकड़े किए सरता चित्रपट, मोहब्बत में हसी जुदाई की खबर आंसू चित्रपट, लुट गई जल तरंग, दिल ही तो है आधी रात, ठहर ओ जाने वाले बिरह की रात, दर्द ए जुदाई छोटी भाभी, आंसू चित्रपटातील आँखों का तारा प्राणों से प्यारा या गाण्यात हुस्नलाल भगतराम या जोडीनं वाजवलेली सतार आणि व्हायोलिन यांचं संगीत तर अप्रतिमच. दीदींची आनंदी आणि खेळकर मूड असणारी गाणीसुद्धा भरपूर आहेत आणि ही गाणी आपल्याला एक वेगळा आनंद प्रदान करतात. ही गाणी साध्या चालीची असली तरी त्यामध्ये कमालीचा गोडवा आहे. यातील काही लोकप्रिय गाणी अशी आहेत, तेरी अखियां हे सावन भादो चित्रपटातलं गीत, काहे धीरे हे राखी चित्रपटातलं गीत, वो आए बहारे हे अफसाना चित्रपटातलं गीत, तेरी गली में हे फरमाइश चित्रपटातलं गीत. या सगळ्या गाण्यांमध्ये राजा हरिश्चंद्र या चित्रपटातलं गोरी गोरी चांदनी हे गाणं तर अप्रतिम. साधी सोपी चाल आणि मधुर संगीत आणि लता दीदींचा आवाज तर मखमली मुलायम. आपणही हे गीत ऐकूया, गोरी गोरी चांदनी और पूनम की रात, हे राजा हरिश्चंद्र चित्रपटामधलं गीत आणि त्यातला गोडवा आपणही ऐकून अनुभवूया.

मंडळी, हुस्नलाल भगतराम या जोडीनं लता दीदी आणि मोहम्मद रफी यांच्याकडून गाऊन घेतलेली युगलगीतं तर केवळ अप्रतिम अशीच आहेत. जरा तुमने देखा हे जलतरंग चित्रपटातलं गीत, छोटा सा फसाना है हे बिरहा की रात मधलं गीत, पास आके हुए हे मीना बाजार चित्रपटातलं गीत, हमें दुनिया को दिल हे आधीराज चित्रपटातलं गीत, दिल देके दिल लिया हे स्टेज चित्रपटातलं गीत, तू चंदा मैं चांदनी हे राजा हरिश्चंद्र चित्रपटातलं गीत, दिन प्यार के आणि सुन मेरे साजना ही आसू चित्रपटातली दोन गीतं त्यांच्या अजरामर युगलगीतांपैकी काही अशी आहेत. सुप्रसिद्ध संगीतकार खय्याम हे सुरुवातीला हुस्नलाल भगतराम यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करत होते. सुन साजना हे पहाडी धुनवर आधारित असलेलं गाणं खय्याम यांचं अतिशय आवडतं गाणं होतं. अनेक चित्रपटांना सुमधूर संगीत देणाऱ्या आणि अनेक गायकांना पुढे आणणाऱ्या या गुणी हुस्नलाल भगतराम यांचा 1960 नंतरचा काळ मात्र अतिशय विपन्नावस्थेत गेला. काही धूर्त स्वार्थी आणि कपटी लोकांनी त्यांना हेतुपुरस्सर डावलं. त्यांनीच संगीत दिलेल्या आदिल ए जहांगीर या चित्रपटात लता दीदी आणि तलत महमूद यांनी गायलेलं एक सुंदर गाणं आहे, अय मेरी जिंदगी तुझे ढोंडू कहां. असंच प्रश्न या दोघांनाही तर या लोकांच्या अशा वागणुकीमुळं पडला नसेल. तर मंडळी, आज इथं थांबूया आणि या कार्यक्रमाचा समारोप आपण एका सुंदर गीतानं करूया. हे गीत आहे आसू चित्रपटामधलं सुन मेरे साजना. या गीतामध्ये लता दीदींचा कोवळा आवाज आणि मोहम्मद रफींचा भावपूर्ण आवाज आपल्याला भारावून टाकेल आणि गाण्यामधले सुंदर साधे सोपे असे शब्द आणि कर्णमधुर संगीत यांचा आनंद आपण घेऊया. आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात शब्बीर कुमार यांनी गायलेलं आंधिया या चित्रपटामधलं गीत. अंजान यांच्या या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.
2: मेरी मां ने बताया है यही मुझको

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किंमत या चित्रपटामधलं गीत. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. ही शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती
4: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम
5: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
4: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
5: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
4: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
5: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
4: विश्वास नाशिककरांचा.
5: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
6: बाबू या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. शब्दरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: महेंद्र कपूर यांनी गायलेलं इन्साफ का तराजू या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. साहिल लुधियानवी यांची गीतरचना, तर गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा 10वा भाग. वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा पाया कोणता असेल तर तो म्हणजे सर्व भूती भगवत भाव. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये मागताना म्हटले होते, भूता परस्परे जरो मैत्र जीवांचे, म्हणजेच प्रत्येकामध्ये साक्षात पांडुरंगाचे रूप पाहणे. वारीच्या वाटेवर चालणारा प्रत्येक वारकरी याच भावनेने ओतप्रोत भरलेला असतो आणि म्हणूनच वारीमध्ये एकमेकांच्या पायावर मस्तक टेकवून साष्टांग नमस्कार घालण्याची अद्वितीय प्रथा आहे. पैठणच्या पवित्र भूमीत शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या छत्रछायेखाली एक असा अलौकिक साधक होऊन गेला, ज्याने या सर्व भूती भगवत भावाचा परमोच्च बिंदू गाठला. त्यांचे नाव दंडवत स्वामी. दंडवत स्वामी अत्यंत साधे, सरळ आणि ईश्वरी अनुसंधानात मग्न असणारे व्यक्तित्व. त्यांच्या भक्तीचे स्वरूप मोठे विलक्षण होते. ते पैठणच्या रस्त्यावरून चालताना समोर येणाऱ्या प्रत्येक माणसाला, रस्त्यावर कुत्र्या मांजरांना, अगदी झाडांना, पाषाणालाही साष्टांग नमस्कार करत, त्यांच्या मुखातून अखंड माझा विठ्ठल माझा विठ्ठल हाच गजर चालू असायचा. जगाची रीत मोठी विचित्र असते. जो सामान्य चौकटीत बसत नाही त्याला जग वेडा ठरविते. पैठणमधील काही कर्मठ आणि टवाळ लोकांना स्वामींचा हा स्वभाव अनाकलनीय वाटायचा. रस्त्यावरून जाता येता प्रत्येकाला लोटांगण घालणाऱ्या साधकाची लोक चेष्टा करू लागले. लोक त्यांना उपहासाने दंडवत स्वामी म्हणू लागले. परंतु स्वामींना या थट्टेचे काहीच वाटत नसे. लोकांचा तो उपहास स्वामींनी गोड प्रसाद म्हणून स्वीकारला आणि ते अधिकच लीनतेने सर्वांना दंडवत घालत राहिले. एकदा दंडवत स्वामी पैठणच्या मार्गावरून विठ्ठल नामाचा गजर करत चालले होते. त्याचवेळी काही निंदक मंडळींनी त्यांची फजिती करण्याचे ठरवले. त्याच रस्त्याच्या कडेला एक गाढव मरून पडले होते. त्या निंदकांनी स्वामींना अडवले आणि अत्यंत कुत्सितपणे विचारले, काय हो दंडवत स्वामी, तुम्ही तर प्रत्येकात परमेश्वर पाहतात ना, मग आम्हाला सांगा या मेलेल्या दुर्गंधी सुटलेल्या गाढवातही तुमचा तो परमेश्वर आहे का? स्वामी अत्यंत शांतपणे आणि तितक्याच ठामपणे म्हणाले, होय, माझ्या पांडुरंगाचे रूप चराचरात आहे. या गाढवाच्या शरीरातही तोच पांडुरंग भरून राहिलेला आहे. एवढे बोलून स्वामींनी पूर्ण श्रद्धेने अत्यंत निस्सीम भावाने त्या मृत गाढवाच्या शरीरासमोर आपले दोन्ही हात जोडले आणि ते जमिनीवर साष्टांग गाढवे झाले. स्वामींचे मस्तक जमिनीला स्पर्शून जसे वर उठले तशी एक अद्भुत घटना घडली. स्वामींच्या त्या पवित्र भक्तीच्या स्पर्शाने त्या मृत गाढवाच्या शरीरात साक्षात प्राणाचे चैतन्य सहसरले. ते मेलेले गाढव ताडकन उठून उभे राहिले आणि धावू लागले. हा प्रकार पाहून निंदकांची बोलती बंद झाली. पैठण नगरीत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. दंडवत स्वामींनी मेलेले गाढव जिवंत केले. गाढव जिवंत झाल्याची ही बातमी जेव्हा संत एकनाथ महाराजांच्या कानावर गेली तेव्हा नाथांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या ऐवजी चिंता उमटली. स्वामींची सिद्धी प्रगट झाली आहे आणि या व्यवहारिक जगात त्यांचे आता काय परिणाम होतील याचे दूरगामी ज्ञान नाथांना झाले होते. आणि म्हणून एकनाथ महाराज दंडवत स्वामींना मायेने म्हणाले, स्वामी, तुम्ही त्या गाढवाला प्राणदान दिलेत ही गोष्ट जरी तुमच्या भक्तीचा अधिकार दाखवणारी असली तरीही व्यवहारिक दृष्टीने ही गोष्ट आता धोक्याची आहे. आता हा स्वार्थी लोकसंस्कार तुम्हाला जगू देणार नाही. ज्याचे नातेवाईक मृत होतील ते सर्व लोक तुमच्याकडे येतील. भक्ती बाजूला राहील आणि चमत्काराचा बाजार मांडला जाईल. तेव्हा हे सर्व टाळण्यासाठी स्वामी तुम्ही आता ताबडतोब समाधी घ्या. सर्वसामान्य माणसाला जर अशी सिद्धी मिळाली असती तर तो अहंकाराने हुरळून गेला असता. पण दंडवत स्वामींचे हे गुरुचरणी पूर्णपणे समर्पित शिष्य होते. नाथांचे शब्द ऐकताच
स्वामींच्या मनात येत किंचितही संकोच किंवा भीती निर्माण झाली नाही. त्यांनी नाथाकडे पाहिले, जोडलेले हात मस्तकावर नेले आणि शांत स्वरात म्हणाले, जशी गुरूंची आज्ञा. एवढे बोलून स्वामींनी एकनाथ महाराजांच्या पावन चरणावर आपले मस्तक ठेवले आणि एका शिष्याने गुरुच्या एका शब्दासाठी आपल्या प्राणाचे विसर्जन केले. दंडवत स्वामींनी देह सोडला पण पैठणमधील विरोधी मंडळीचे समाधान झाले नाही. त्यांनी एकनाथ महाराजांवरती अत्यंत गंभीर आरोप केला. एकनाथ महाराजांच्या सांगण्यावरून एका साधूने प्राण दिले आहेत, त्यामुळे नाथांकडून ब्रह्महत्येचे भयंकर पाप घडले आहे. नाथांना सभेमध्ये पाचारण करण्यात आले. सभेतील पंडितांनी ब्रह्महत्येच्या प्रायश्चित्तासाठी नाथांना पवित्र सिद्ध करायला सांगितले. त्यांनी शास्त्रातील एक अत्यंत कठीण अशी अट नाथांसमोर ठेवली. ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले होते, जर तुम्ही त्याच परंपरेतील असाल तर देत्या देवालयासमोरील जो पाषाणाचा नंदी आहे त्याला तुम्ही स्वतःच्या हाताने गवताचा घास खायला लावलाच पाहिजे. जर त्या पाषाण नंदीने गवत खाल्ले तरच तुम्ही शुद्ध आहात. दगडाचा नंदी गवत खाणे अशक्य होते, पण नाथांची भक्ती आणि अंतःकरणातील शुद्धता अथांग होती. नाथांनी हिरव्या गार गवताची एक मूठ हातात घेतली आणि ते शांत पावलांनी त्या निर्जीव पाषाणाच्या नंदीजवळ गेले. नाथांनी सद्गुरूंना आणि पांडुरंगाला स्मरले आणि तो गवताचा घास नंदीच्या पाषाणाच्या मुखाजवळ धरला आणि आवर्जून म्हणाले, हे देवा, तू आता हा गवताचा घास घे आणि या कोरड्या शास्त्राभिमानी लोकांचे डोळे उघड. नाथांचे शब्द उमटताच त्या निर्जीव पाषाणाच्या नंदीमध्ये हालचाल झाली. त्या दगडाच्या नंदीने आपली जीभ लांब केली आणि नाथांच्या हातातील गवताचा घास तोंडात घेतला आणि तो जिवंत प्राण्यासारखा चावून चावून खाऊ लागला. हा प्रकार पाहून सभेतील सर्व पंडित निंदक थरथर कापायला लागले. त्यांचे गर्वाचे डोंगर क्षणात कोळून पडले आणि ते नाथांच्या पायावर डोके ठेवून शरण आले. नाथांनी नंदीकडे पाहिले आणि करुणेने म्हणाले, देवा, आता आपणही या व्यवहारिक जगात राहू नका. जर तुम्ही इथे राहिलात तर लोक आपल्या दर्शनासाठी इथे गर्दी करतील, स्वार्थ साधून घेतील आणि यामुळे प्रचंड त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. या त्रासातून मुक्त होण्यासाठी आपण ताबडतोब गोदावरी नदीत जाऊन जलसमाधी घ्यावी. नंदीने संतांचे शब्द शिरसावंद मानले. तो पाषाणाचा नंदीने संतांचे शब्द शिरसावंद मानले. तो पाषाणाचा नंदी ताडकन उठून उभा राहिला, गोदावरी नदीच्या पात्राकडे गेला आणि सर्व लोकांच्या देखात त्याने डोहात प्रवेश करून जलसमाधी घेतली. शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज की जय. दंड

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: धंदा वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
0: This hour is brought to you by

0: range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
6: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
5: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
6: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
5: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
6: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
5: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
6: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
5: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
7: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ही ठुमरी. ऐकूया गिरिजा देवी यांनी गायलेली ही ठुमरी.

0: फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया V.S. गुर्जर यांचा पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात. हे पद ऐकूया एकच प्याला या नाटकातलं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत योगिनी जोगळेकर यांचं नाट्यपद. हे पद ऐकूयात रंगात रंगला श्रीरंग या नाटकातलं. गायक राम मराठे यांनी स्वरबद्ध केलेलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.
2: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतोय. कार्यक्रमात हे गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं पद. ऐकूया संन्यस्त खड्ग या नाटकातलं.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
1: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ययाती देवयानी या नाटकातलं नाट्यपद. कवी कुसुमाग्रज यांचं नाट्यपद. संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी आणि हे पद ऐकूयात रामदास कामत यांच्या आवाजात.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. गुरु या चित्रपटामधलं शब्दरचना अंजान यांची, स्वर आहे लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांचा, संगीतकार बप्पी लहरी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं कब्जा या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि अनुपमा देशपांडे यांच्या आवाजात संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं हमसे ना टकराना या चित्रपटामधलं, मोहम्मद अजीज आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे. कार्यक्रमात आता ऐकूया छोटे सरकार या चित्रपटामधला राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: हॅलो बालमित्र.

मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, आणि मी आहे आरजे प्रथमा. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गोष्टी गणपती बाप्पाच्या. मित्रांनो, गणपतीचं रूप आपण रोजच पाहतो, पण कधी त्याचा अर्थ विचारलाय का? बाप्पाचे मोठे कान सांगतात, जास्त ऐका कमी बोला. मोठी सोन म्हणजे परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता. छोट्या डोळ्यांचा अर्थ लक्ष केंद्रित ठेवा. आणि मोठं पोट, आयुष्यातले सुख दुःख, चांगलं वाईट सगळं पचवण्याची ताकद. म्हणजे गणपतीची मूर्ती ही फक्त सुंदर रूप नाही, त्यात जीवन जगण्याचे अनेक संदेश दडलेले आहेत. पुढच्या वेळी बाप्पाकडे पाहताना फक्त नमस्कार करू नका, त्यांचा संदेशही आठवा. तर मित्रांनो, ही होती गणपती बाप्पाची छोटीशी गोष्ट. आता आपण उद्या भेटूया याच वेळेत गणपती बाप्पाच्या नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि बरं का मित्रांनो, रेडिओ विश्वासचं ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर सुद्धा उपलब्ध आहे. या ॲपद्वारे तुम्ही असेच मनोरंजक कार्यक्रम जगभरातून कुठेही ऐकू शकतात. तर नक्की डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 रेडिओ.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आपल्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

ठंडा पानी, भीगी मेरी जवानी, फिर क्यों जले मेरा तन,

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळ

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या अटी व शर्ती लागू

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. सायंकाळी 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादर करत्या राधिका जोशी. रात्री 8 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गाणी मनामनातली ह्या कार्यक्रमाचा, सादर करते श्याम कुलकर्णी. रात्री 9 आपण ऐकू शकणार आहात बाळू ऑन एअर ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सकाळी 6:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादर करते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादर करते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागतात.

0: श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त प्रज्ञाताई सोनांबेकर यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते हो, नमस्कार. मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 169.

ज्याला अंत नाही ते अनंत, जो अनादी असतो तोच अनंत असतो, तोच सद्रूप चित्रूप आद्यरूप असतो, त्यालाच आपण ब्रह्म म्हणूनही जाणतो। ते अनंत तत्व कुठे आहे, कसे आहे, किती आहे, केव्हापासून आहे, त्याचा आपला संबंध काय, या सर्व प्रश्नांची चौकशी संतांकडे करायची आहे। त्यासंबंधी आपल्याला जे कुतूहल आहे, जी चिकित्सा आहे, त्यासाठी लागणाऱ्या ज्ञानाची पूर्तता करण्याचे सामर्थ्य केवळ संतांकडे आहे। त्यांच्या अनुभवातून ते त्याबद्दल आपल्याला सांगू शकतात। समर्थ म्हणतात, अहंकार विस्तार हा नीरसावा, मी मोठा, मीच खरा, मीच करता, हा अहंकार जसा वाढेल तसा माणूस परमार्थापासून लांब जातो। म्हणून समर्थ सांगतात, या अहंकाराचा विस्तार होऊ देऊ नकोस, तो मुळापासून खोडून टाक, निरसावा म्हणजे पूर्णपणे नाहीसा करावा। श्रोते हो, समर्थ म्हणतात, गुणे वीण निर्गुण तो आठवावा। समर्थांनी इथे पुन्हा निर्गुणावर भर दिला आहे। संत नेहमी सगुण निर्गुण असा आलटून पालटून विचार करीत असतात, परंतु आपल्याला दोन्हींचीही अत्यंत आवश्यकता आहे। म्हणजे काय, सगळे गुण चांगले वाईट बाजूला ठेवून जो गुणातीत आहे, जो डोळ्यांना दिसत नाही, अशा त्या निर्गुण ब्रह्माला रामाला आठवावे। समर्थ म्हणतात, मी म्हणजे माझे, माझ्यामुळे झाली, ही झाली देहबुद्धी। देहबुद्धीची आठवण विसरून जावी, म्हणजे देहबुद्धी शिल्लक ठेवू नये, म्हणजे संतांची कृपा होईल। आत्मज्ञान होण्यासाठी त्यांची कृपाच होणे आवश्यक आहे। श्रोते हो, आपल्यालाही आपल्या जीवनात संतांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल ना, तर आपण समर्थांच्या या श्लोकाची सतत उजळणी करत राहू आणि संतांची अपार कृपा प्राप्त करून घेऊ।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन.

0: म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
4: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
3: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
4: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
3: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
4: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
3: विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावत करांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भे.
0: अटी लागू. विश्वास नाशिक करांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
2: ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक
2: काय ग सुनीता तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय
3: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली
2: खरं की काय पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना
3: अगं अजिबातच नाही फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात
2: अरे वा मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का
3: नक्की दे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात
2: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रिटा सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भे.
0: अटी लागू विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे.
2: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स प्रभू अपार्टमेंट दुर्गा कॅफे जवळ KBT सर्कल गंगापूर रोड नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष
2: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या
4: रेडिओ विश्वास टाइम चेक
5: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM तुमचं जगणं तुमचा आवाज
6: This hour is brought to you by
7: Sony Gifts exclusive range of crockery appliances and presentation articles Sony Gifts Shalimar
6: This hour is brought to you by
8: Vishwas Cooperative Bank
9: Sanchayat Samruddhi
10: नमस्कार नाशिककर मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज
11: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा रेडिओ विश्वास अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज

0: नमस्कार श्रोतेहो, रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: श्रोतेहो, मी श्याम कुलकर्णी जत जिल्हा सांगली इथून आपणाशी बोलतोय। सादर करीत आहोत मराठी चित्रगीतांचा कार्यक्रम। आज या कार्यक्रमात संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेली मराठी चित्रपटातील काही गाणी

रवींद्र साठे यांच्या स्वरातील, भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेलं, दादू बापू पुणेकर यांचं गीत ऐकलत, चित्रपट अक्रीत कार्यक्रमात यानंतर

रवींद्र साठे यांच्या सुरातील आरती प्रभू यांचे गीत ऐकलत. संगीतकार होते भास्कर चंदावरकर आणि चित्रपट सामना. श्रोते हो, या कार्यक्रमात संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर रवींद्र साठे यांच्या सुरातील गारंबीचा बापू या चित्रपटातील कवयित्री शांता शेळके यांचं गीत, संगीत भास्कर चंदावरकर.

कार्यक्रमात यानंतर कवयित्री इंद्रा संत यांचं गीत, गायिका आशा भोसले आणि चित्रपट सर्वसाक्षी

हा मराठी चित्रगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात श्याम कुलकर्णी सोबत. कार्यक्रमात यानंतर

आशा भोसले, वर्षा भोसले आणि श्रीकांत यांच्या स्वरातील चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटातील कवयित्री शांता शेळके यांचे गीत ऐकलं. संगीतकार होते भास्कर चंदावरकर. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम. आज या कार्यक्रमात संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी आपण ऐकत आहात.

श्रीकांत पारगावकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगल स्वरातील एक डाव भूताचा या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते भास्कर

सरीवर सरी या चित्रपटातील ए हरिहरन यांच्या स्वरातील गजेंद्र आहिरे यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते भास्कर चंदावरकर. या कार्यक्रमात संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर सामना या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार भास्कर चंदावरकर आणि गायिका लता मंगेशकर.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील सामना या चित्रपटातील जगदीश खेबडकर यांचे गीत ऐकलं. संगीतकार होते भास्कर चंदावरकर. श्रोते हो, या गीताबरोबरच हा मराठी चित्रगीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आज या कार्यक्रमात संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी आपण ऐकत होतात. अशीच बहारदार गाणी पुन्हा घेऊन येत आहे. आपण भेटूच. श्याम कुलकर्णी आपली रजा घेतो. नमस्कार. ऐकत रहा रेडिओ विश्वास, कम्युनिटी रेडिओ 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: फरमाईश. आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
3: आशा भोसले यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकणार आहोत. आदमी और इन्सान या चित्रपटामधलं संगीतकार आहेत रवी.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत असद भोपाली यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात वंदना या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: पैसे पाठवायचेत तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सुविधा 24/7 जलद सुरक्षित आणि विश्वासार्ह आजच वापरा IMPS विश्वास तुमचाच साथ आमची विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक विश्वासाची परंपरा सेवेत नेहमी अग्रेसर
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बटवारा या चित्रपटामधलं शब्दरचना हसन कमाल यांची ऐकूया लता मंगेशकर आणि इला अरुण यांच्या आवाजात संगीत दिलंय लक्ष्मीकांत पेरेलाल यांनी

0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत योगेश यांचं गीत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे उषा खन्ना यांनी आणि हे गीत ऐकूयात हनीमून या चित्रपटामधलं.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 एफएम तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
7: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
6: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
7: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
6: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
7: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
6: विश्वास नाशिककरांचा.
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप. मंडळी, आज परत तिसऱ्यांदा आपल्याबरोबर हॅट्रिक करायला आहेत प्रोफेसर ज्ञानोबा ढगे, पॉलिटिकल सायन्सचे प्रोफेसर आहेत. आणि

0: मागच्या दोन वेळेस आपण विद्यार्थी, ग्रामीण विद्यार्थी, शहरी विद्यार्थी याच्याबद्दल त्यांच्याशी बोललो आणि आज आपण त्यांच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. तर त्यांच्या विषयामधून त्यांच्याकडनं आपण त्यांचा 20 वर्षाचा अनुभव अर्ध्या तासात आमच्याकडून आम्हाला त्यांच्याकडनं प्राप्त करून घ्यायचा आहे.
1: सर
0: राम राम.
1: राम राम.
0: पॉलिटिकल सायन्स शिकवता म्हणजे नेमकं काय करता?
1: एक पॉलिटिकल सायन्स एक सामाजिक शास्त्र आहे. आम्ही आपल्याकडे जर शाळेमध्ये तुम्ही नागरिक शास्त्राविषयी बघितलं असेल, 8वी 9वी 10वीला मुलांना 25 गुणांसाठी नागरिक शास्त्र हा विषय होता. तो विषय जर आपण पुढे घेतला तर 12वी 11वी 12वीला आपण राज्यशास्त्र नावाचा पेपर आला आणि ते पुढे पदवीला साधारणतः कलाशाखेमध्ये BA पदवीला राज्यशास्त्र हा विषय त्या ठिकाणी शिकवत होतो. राज्यशास्त्र म्हणजे हा विषय का शिकवायचा? आज जगभरामध्ये जवळपास 90% देशांनी लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे. मानवी जीवनामध्ये मानवाच्या उत्क्रांतीनंतर तुम्ही बघितलं असेल कुटुंबसंस्था तयार झाली, कुटुंबसंस्थानंतर समाजसंस्था तयार झाली आणि या कुटुंबसंस्थेसोबतच राजकीय व्यवस्था तयार झालेली आहे. मग या जगभरामध्ये जेवढ्या संस्कृती असतील त्याच्यामध्ये ती राजकीय संस्कृतीसुद्धा आहे. म्हणजे जितका माणसांचा इतिहास जुना तेवढा राज्यशास्त्राचा इतिहास जुना. आणि मग या राजकीय संकल्पना ज्या असतील, कुटुंब असेल, समाज असेल, राज्य असेल, नागरिक असेल, ह्या सगळ्या कन्सेप्ट आता जे तुम्ही आम्ही जी राज्यशास्त्र व्यवस्था बघतोय ती साधारणतः औद्योगिक क्रांतीनंतरची बघतोय, परंतु औद्योगिक क्रांतीच्या पूर्वीसुद्धा प्राचीन काळातसुद्धा ह्या सगळ्या संकल्पना होत्या. आणि मग त्या संकल्पनाचा विकास झाला, मग हा मानवी राजकीय इतिहास कसा कसा पुढे आला, मग या मानवाने जीवन जगताना कुठल्या कुठल्या सुविधा समाजासाठी निर्माण केल्या, कशी प्रशासन व्यवस्था चालायची, कशी राज्यव्यवस्था चालायची, हा सगळ्याचा अभ्यास राजशास्त्रामध्ये केला जातो. मग नगर राज्य असतील, ग्रामीण आपण गाव खेडे स्वयंपूर्ण असेल, पण गावचा कोणतरी कारभारी होताच ना, म्हणजे कारभार कसा करायचा, कारभार त्या कारभाराकडे काही प्रशासकीय अधिकारी असतील ना, मग अधिकारी कोण होते, कसा कारभार करायचे, मग एखाद्या शेतकऱ्याचा शेत सारा कसा घ्यायचे, कुठल्या प्रकारची ती मिळकत कशी होती, त्याचे लेखेजोखे कसे असायचे, हे सगळं पॉलिटिकल सायन्समध्ये येतं. मग हे सगळं करत असताना मग जगात आदर्श राज्यव्यवस्था कोणती या अनुषंगाने काही विचारवंतांनी मत मांडले. मग ते सॉक्रेटिस असतील, अरिस्टॉटल, प्लेटो असतील, मॅकेवली असतील, आपल्याकडे कौटिल्य असतील, मग या लोकांनी काही विचार मांडले की हे आदर्श राज्य असं असं गोष्टी केल्या, राजाने ह्या गोष्टी कराव्यात त्या कराव्यात. आता हे झालं त्या काळामध्ये, आधी जनपद होते, पुन्हा नगराचे नगर राज्य होते, गाव राज्य होते, मग आपण म्हणतो की मग राजेशाही आली मध्ययुगीन काळामध्ये, सरंजामशाही, राजेशाही अशा अनेक प्रकारच्या व्यवस्था आल्या जगभराच्या इतिहासामध्ये. मग हे सगळं करत असताना औद्योगिक क्रांतीनंतर सगळ्या गोष्टी बदलल्या, शिक्षणाची व्यवस्था आली, विज्ञान तंत्रज्ञान आलं, आधुनिक विचार प्रवाह आले, प्रबोधनाच्या चळवळी तयार झाल्या. मग या सगळ्या बुद्धिवंतांनी विचार केला की या देश जगाला कुठली व्यवस्था सगळ्यात चांगली असेल, आणि मग ती लोकशाही व्यवस्था पुढे आली. मग कुठे संसदीय लोकशाही आहे, कुठे अध्यक्षीय लोकशाही आहे, कुठे प्रत्यक्ष लोकशाही आहे, अशा लोकशाही.
0: प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय?
1: प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे तिथं आता आपल्या देशाची जी लोकशाही आहे, आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो, राज्यकारभार करतात. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जनताच प्रत्यक्ष त्याच्यामध्ये भाग घेत असते. ती अशा मोठ्या राज्याच्या ठिकाणी ती शक्य नसते, ती छोट्या ठिकाणी ती चालते.
0: ती कुठे, कोणत्या देशात?
1: साधारणतः ती काही राज्यांमध्ये, देशांमध्ये सुरुवातीला होती, स्वित्झर्लंडमध्ये वगैरे ती असायची, पण ती
0: सक्सेसफुल नाही झाली.
1: सक्सेस आहे, पण आपल्यासारख्या खंडप्राय मोठ्या देशांमध्ये.
0: सध्या कोणत्या देशांमध्ये आहे?
1: स्वित्झर्लंडमध्ये आहे प्रत्यक्ष. हो आहे. मग ह्या लोकशाही शासन प्रकाराच्या
0: त्याचा हेड कोण असतो? पंतप्रधानच असतो.
1: हा, तिथे त्याच्या संविधानामध्ये त्याचे मांडणी केले असतात, त्यानुसार ते कार्यभारी नेमतात आपले, आणि कारभारी त्या ठिकाणी कारभार करत असतात. मग ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकशाही, लोकप्रतिनिधीची लोकशाही, अशा प्रकारचे लोकशाहीचे हे प्रकार आहेत. आता हे झालं, सध्या आपल्याला दिसते लोकशाहीला पर्याय म्हणजे आदर्श लोकशाही, पण कदाचित या काळामध्ये अनेक काही तत्वचिंतक पुढे येतील, नवीन एखादा विचार मांडतील, सिद्धांत मांडतील, थिअरी मांडतील, एखादी अजून एखादी चांगली आदर्श राज्यव्यवस्था सुद्धा येऊ शकते.
0: अच्छा, ही पण शक्यता आहे.
1: कारण कसं आहे, प्रत्येक विचार त्या त्या काळाचा अपत्य असतो, प्रत्येक व्यवस्था त्या त्या काळाचा अपत्य. आता न्यू, आता जेनजीचा काळ आहे, त्याच्या पुढे अल्फाचा काळ येईल, त्यांच्या काळामध्ये एखादी अजून कुठली तरी एखादी प्रोग्रेसिव्ह माइंडची एखादी इन्स्टिट्यूट क्रिएट होऊ शकते, ती त्या ठिकाणी काम करू शकते.
0: पण सद्यस्थितीला लोकशाही सर्वश्रेष्ठ आहे का?
1: तिला पर्याय नाही लोकशाहीला. जरी तुम्हाला अनेक त्याच्यामध्ये दोष दिसत असले तरी याच्यापेक्षा चांगली आपल्याकडे शासन प्रकार सध्या तरी नाही आपल्याकडे. हा, त्याच्यात तुम्हाला दुरुस्ती करता येईल.
0: बरं, आता मला एक सांगा, भारताची लोकशाही या विषयावर आपण आता बोलू, तर भारताच्या लोकशाहीमध्ये काय फ्लॉज आहेत, काय कमी आहे, तुम्ही काय सजेस्ट कराल की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे?
1: खर तर आपला फार मोठा काळ 150 वर्षे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि 150 वर्षे ब्रिटिश सरकार स्वतः त्यांच्या गुलामीमध्ये गेला, त्यानंतर आपण जगातला सगळ्यात मोठा स्वातंत्र्य लढा मिळवून आपलं स्वातंत्र्य मिळवलं.
0: 75 वर्ष झाले
1: लोकशाही आपल्याकडे पहिल्या दिवशीपासून राबवली. आपण लोकशाही व्यवस्था आली, आपण या लोकशाहीमध्ये आपण दुरुस्त होत होतच आलो पुढे. जेव्हा आपण 1991 आपली पहिली संसदीय निवडणूक झाली त्या काळामध्ये काही गोष्टी राहून गेल्या. अशा करत करत आपण त्याच्यामधले दोष दूर करत करत पुढे आलो. कुठलाही शासन प्रकार
0: दोष दूर करत का दोष वाढवत?
1: आता अनऑफिशियल तुम्ही म्हणतच वाढवत असेल, पण ऑफिशियल तर आपण दुरुस्तच केलेला आहे त्याच्यामध्ये. मग या दुरुस्त्या करत असताना की आपल्याकडे बरेचसे बदल त्या ठिकाणी झाले. बघा, लोकशाही अमेरिकेत पण आहे, लोकशाही ब्रिटनमध्ये पण आहे, परंतु तशाला तसा एखादा ढाचा घेऊन राबवून हे नसते. तिथली माणसं वेगळे, संस्कृती वेगळी, तिथलं सगळं जीवनमान वेगळं, त्या दिशेनं आपण राबवलो. आता या 75 वर्षाचा जर आपण मागे बघायला लागलो तर दोन प्रश्न पडतात. आपण 75 वर्षाकडे सिंहावलोकनानं बघायचं का आत्मपरीक्षणानं बघायचं?
0: आत्मपरीक्षण.
1: सिंहावलोकनानं बघितलं असतं तर आणखी वेगळं उत्तर आलं असतं. आता आत्मपरीक्षणानं बघत असताना तर असं मला वाटते आम्ही 75 वर्षामध्ये ज्या वेगानं ज्या गतीनं पुढे जायला पाहिजे त्या गतीने अजून गेलेलो नाहीयेत.
0: ओके.
1: म्हणजे आमच्याकडे आज लोकशाहीवरचा विश्वास 1951 मधल्या नागरिकाचा जेवढा होता त्यापेक्षा 2026 मधल्या नागरिकाचा जास्त असायला पाहिजे होता.
0: बरोबर.
1: पण तुम्ही असं कॉमन स्टेटमेंट घ्या लोकांचं, कोणी ना कोणी दुभंगलेलाच आहे, दुखलेलाच आहे, पीडितच आहे, हे का असं होते? याचा अर्थ त्याची अजूनही प्रशासनाविषयी त्याच्या मनामध्ये आहे की प्रशासन म्हणजे पोलादी चौकटच आहे, ते मत का बनलं नाही? खरं तर 9 लोक प्रशासनानं काय केलंय, समाज विमुख प्रशासन केलेलं आहे. अनेक उपक्रम शासनाचे समाजाकडे जाणारे आहेत, तरीही लोकांचा विश्वास व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात वाढत नाहीये. याचं कारण काय? कुठंतरी कम्युनिकेशन गॅप पडतो आहे. सरकारला जे सांगायचे, शासनाला जे सांगायचे किंवा लोकशाहीला जे सांगायचे ते लोकांच्या गळ्यात उतरत नसेल, किंवा लोकांना जी भूक लागली, लोकांना जे पाहिजे ते शासन व्यवस्थेकडे नसेल, लोकशाही व्यवस्थेकडे नसेल. आणि मग यासाठी केवळ प्रशासनच नाही, भारतात जे बुद्धिवंत आहेत किंवा जे कोणी असतील यांनी सुद्धा हा लोकशाहीचा मार्ग सगळ्याच अनुषंगाने अनुसरला पाहिजे. लोकशाही केवळ हा शासन प्रकार नाही सर, जीवन पद्धती आहे. घरादारात तुमच्या आली पाहिजे, बोलण्या वागण्यात तुमच्या रुजली पाहिजे, सार्वजनिक ठिकाणी उभं राहताना सुद्धा तुम्हाला माहिती 10 लोक उभे आहेत ना, रांगच केली पाहिजे.
0: खूप छान बोललात तुम्ही, मला आवडला शब्द लोकशाही जीवन पद्धती आहे. याच्यावर थोडस डिटेलमध्ये सांगा म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे. लोकशाही ही जिवंत पद्धती आहे म्हणजे काय?
1: ही जीवन पद्धती म्हणजे हा काय औपचारिक भाग नाहीये, ऑफिशियल डॉक्युमेंटेशन नाही किंवा ऑफिशियल ऍक्टिव्हिटी नाही. ही ऍक्टिव्हिटी अशी आहे की लोकशाही एकदा तुम्ही मान्य केली ना, तुमच्या घरापासनं ते तुमच्या शासनाच्या निवडीपर्यंत ही असली पाहिजे. मी तुम्हाला मगाशी बोलता बोलता म्हणालो की तुम्ही बसचं तिकीट काढताय, 10 माणसं उभे आहात, सगळ्यांनी त्या काउंटरला गर्दी करू नये, न सांगता रांग करायची गरज आहे. पण तिथं पोलीस येतो, सिटी मारतो आणि मग तुम्ही रांग करता. बरोबर आहे.
0: खरं ते पोलिसाचं काम नाही.
1: आपल्या मेन रोडला साधी गोष्ट आहे, माणसं भरपूर आहेत, 2-व्हीलर 4-व्हीलर नेऊच नाही ना. एक कॉमन सेन्स असतो, एक सिव्हिक काही कोड्स असतात, सेन्स असतो, ते आम्ही पाळला पाहिजे. मग लोकशाही तुम्हाला दिसली पाहिजे ना. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा लहान मुलांसमोर शिवराळ भाषेमध्ये बोलणं. एखादा तुम्ही रिक्षामध्ये जात आहे, तिथं जाता जाताना कोणीतरी एखादा प्रवासी फोनवर बोलत असतो आणि त्याला काहीतरी राग काढत असतो, तो 2-3 शिवराळ भाषा वापरतो मध्ये, पण बाकीच्या पॅसेंजरला ते ऐकावं लागतात. म्हणजे ह्या कुठेत? म्हणजे लोकशाहीमध्ये इतरांचा आदर करायचा, इतरांच्या मताचा आदर करायचा, इतरांच्या व्यक्तिमत्वाचा पण आदर करायचा,
0: त्यांच्या प्रायव्हसीचा
1: आदर करायचा. भलेही त्यांचे मत मला पटो अथवा न पटो, त्याला त्याचं मत मांडता आलं पाहिजे. आम्ही काय करतोय आता, काहीतरी भावना दुखवते म्हणून एखाद्याचं मत आम्ही दाबून टाकायचा प्रयत्न करतोय, काहीतरी होते म्हणून असं, त्याला मत मांडू द्या. खरं खोटं बघायला आपलं न्याय व्यवस्था आहे, खरं खोटं बघायला समाज माध्यम व्यवस्था आहे, त्या ठिकाणी होऊ द्या. परंतु जर ते बोललाच नाही ते मत कसे कळतील आपल्याला? आणि आपल्या लोकशाहीमध्ये सर तुम्हाला सांगतो, कुणी काही बोलू शकत नाही. या देशाच्या सुरक्षिततेला धोका असेल तर बोलण्याला बंदी आहे. या देशाच्या अखंडतेला, एकात्मतेला तुम्ही जर तुमच्या वागण्यानं, चालण्यानं, बोलण्यानं दुखापत होत असेल, तुम्हाला ती बंदी आहे. भारतीय संविधानानं प्रत्येकाला ती दिले ना, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्या गोष्टी, त्याला मर्यादा आहेत. त्या मर्यादेत राहून एखादं बोलत असेल तर बोलू द्या, त्या प्रकारे वागत असेल तर वागू द्या, परंतु तुम्ही त्याच्यावरती आपले कुठले तरी मत लादू नये. आणि लोकशाहीमध्ये तुम्हाला म्हटलं की एक व्यक्ती एक मूल्य, त्या व्यक्तीच्या मूल्याला आम्ही जर उभारी देत नसू तर त्याला काय अर्थ नाही. आणि म्हणून तुम्ही जे मगाशी म्हणलात की आम्ही आत्मप्रश्न करायला पाहिजे का, होय आत्मप्रश्न करायलाच पाहिजे. कारण आता आपले पाय पुढे जाण्याऐवजी मागे जात आहेत. आम्ही फार सशक्त, आता किती दिवस सांगणार, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही, 75 वर्ष पुनरागमन लोकशाही. आता आमचा वागण्याचा वस्तुपाठ इतर देशांनी घेतला पाहिजे, अशा प्रकारची आमची वर्तणूक होते का?
0: आम्ही
1: अजिबात नाही. आमच्या देशातली जे कोणी सर आता मी प्राध्यापक आहे, मी स्वतःला एक तर वेगळं म्हणायला लागलो इतर समाजापेक्षा, हे चालणार नाही. मी समाजाचा घटक आहे, मग ते शासन असो प्रशासन असो, त्यात काम करणारे लोकप्रतिनिधी असो प्रशासकीय अधिकारी असो, तुम्ही कॉमन राहा. एखादा प्रशासकीय अधिकारी सर, एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याचा प्रशासकीय अधिकारी असेल, जे कोणी असेल ते, तुम्हाला कधी कॉमन भेटले का? तुम्हाला असे दिसले कधी? तर तुम्ही असं स्वतःला व्ही आय पी करून का घेतलं?
0: व्हेरी गुड, बरोबर आहे.
1: तुम्ही व्ही आय पी का करताय?
0: तुम्ही स्वतःला वेगळे करतायत, म्हणजे ज्यांच्या जवळ जायला पाहिजे त्यांच्यापासून दूर होतायत.
1: मग असं नाही चालणार.
0: समजणार काय त्यांचे प्रश्न?
1: प्रश्न काय समजणार आहे? पण तुम्ही समाजामध्ये मिसळा, समाजाचे प्रश्न समजून घ्या, तर लोकांचा विश्वास वाढेल. आणि मग तुम्हाला ज्यांच्यासाठी काम करायचंय त्यांचं मत तुम्हाला घेता येत नसेल, त्यांचे दुखणं तुम्हाला समजत नसेल, मग तुमच्या व्यवस्था फायदा काय? लोकांना फायदा काय? आणि मग लोकांचा रोष होतो. मला असं वाटतंय जर लोकशाही तुम्हाला गंभीरपणे पुढे न्यायची असेल तर इथल्या प्रशासकीय व्यवस्थेने, इथल्या शासकीय व्यवस्थेने या सगळ्या गोष्टी सर्वसामान्याच्या दिशेनं पुढे नेल्या पाहिजे. मला माझा तालुक्याचा लोकप्रतिनिधी सहज भेटला पाहिजे. मी जर तालुक्याचा मतदार असेल तुम्हाला भेटला पाहिजे, माझ्या तालुक्याचा प्रशासकीय अधिकारी मला सहज भेटला पाहिजे. या गोष्टी झाल्या पाहिजे. अशा होत आहेत का? तुमचे काचं बंद करून तुम्ही जात असाल, आमचे प्रश्न ऐकून घेत नसाल, तर लोकांचा लोकशाहीवरती विश्वास कसा मांडेल? हां ठीक गोष्ट खरी आहे, लोकांचे अनेक प्रश्न आहेत, जे कॉमन प्रश्न असेल ते तुम्ही सोडवा, व्यक्तिगत प्रश्न हा त्याचा भाग झाला. पण काही कॉमन मुद्दे जे असतात त्या गोष्टी, सर तुम्हाला सांगायला म्हणजे वाईट वाटेल, माझा विषय पॉलिटिकल सायन्स आहे, मी गेल्या 20 वर्षापासून पॉलिटिकल सायन्स शिकवतो, मला आतापर्यंत कोणत्याच लोकप्रतिनिधी माझ्याकडे आला नाही. सर तुम्ही राजशास्त्राचे शिक्षक आहात, आम्ही या कॉलनीसाठी नगरासाठी काय केलं पाहिजे, या गावासाठी काय केलं पाहिजे, या मतदारसंघाच्या विकासासाठी काय कामं केले पाहिजे, तुमचं काय म्हणतं आहे? एकाने नाही विचारलं. मग साधी गोष्ट आहे, तुमच्या नगरामध्ये राहतो, तुमच्या गावामध्ये ड्युटी करतो, आणि तुम्हाला जर मला साधा प्रश्न करून विचारा असं वाटत नाही तुम्हाला की सर याच्याविषयी तुमचं मत काय, एका धोरण सांगा सर आम्ही आता काय काय केलं पाहिजे, किंवा किती बुद्धिवंतांना एकत्र बोलून नगरसेवकांनी, सरपंचांनी, आमदारांनी, खासदारांनी त्याचं एखादं सल्लागार मंडळ किंवा सल्ला घेतला असेल, काही चर्चा केली असेल इश्यूवरती, किंवा कलेक्टर ऑफिसला किती वेळा तुम्हाला बोलवलं, किती वेळा तुमच्याकडनं काही मुद्दे घेतले का? ह्या गोष्टी कुठे होतात? होत जरी असेल तर सर्वसामान्यपणे आलेलेच नाहीत. हे तुम्हाला माझा अनुभव सांगतो मी.
0: हो सर, मला एक सांगा, म्हणजे मी विचारतोय, मला क्युरिओसिटी म्हणून, राजकारण्याने जर पॉलिटिकल सायन्समध्ये एज्युकेशन घेतलं तर थोडा प्रगल्भ होईल का होतो?
1: मग होईलच ना, शिक्षण त्याचं आहे ना. पॉलिटिकल सायन्स विषय शिकवायचं पहिलं कामच आहे की इथलं चांगले पॉलिटिशियन तयार झाले पाहिजे. आमच्या विषयाचा पहिला अजेंडा तोच आहे सर, चांगले राज्यकर्ते मिळाले पाहिजे समाजाला, आणि चांगले राज्यकर्ते देण्याचं काम पॉलिटिकल सायन्स हा विषय करत असतं.
0: तुमचे जे विद्यार्थी आहेत
1: हो,
0: पॉलिटिकल सायन्समध्ये जे ग्रॅज्युएशन करतात, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, ते नंतर काय करतात पेक्षा त्यांचा पॉलिटिकल सायन्स हा सब्जेक्टमध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यामागचा उद्देश काय असतो?
1: खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. तुमचे जे मुलं पॉलिटिकल सायन्समध्ये बी ए करतात ते बरेचसे पुढे एम ए पॉलिटिकल सायन्स करून काही प्राध्यापक होतात, काही माझे विद्यार्थी ग्रामपंचायत मेंबर आहेत, सरपंच आहेत, नगरसेवक पण झालेले आहेत.
0: व्हेरी गुड.
1: हो
0: म्हणजे साध्य होत आहे.
1: हो साध्य होते. काही विद्यार्थी तर लोकप्रतिनिधीचे पी ए म्हणून पण काम करत आहेत.
0: व्हेरी गुड.
1: याशिवाय काही विद्यार्थ्यांनी बी ए पॉलिटिकल सायन्स केलं, त्यानंतर त्यांनी जर्नालिझम केलं, आता ते चांगले पत्रकार आहेत, नामवंत वर्तमानपत्रामध्ये ते स्तंभ लेखक आहेत, पत्रकार म्हणून काम करतायत. काही विद्यार्थ्यांनी लॉ केलं, ते वकील आहेत, कायदेतज्ञ आहेत, काही मुलं जज पण त्या ठिकाणी झालेले आहेत, काही मुलांनी स्पर्धा परीक्षा देऊन ते उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या पदावरती, डेप्युटी DYSP वगैरे अशा पदावर सुद्धा गेलेले आहेत. म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी मुलं शक्यतो हा विषय त्या ठिकाणी घेत असतात. आणि प्रशासकीय अधिकारी होताना जे तुम्हाला प्रशासन राबवायचं असतं तेव्हा ह्या पॉलिटिकल सायन्स विषयाचा बराचसा फायदा मुलांना होतो, म्हणून ते विद्यार्थी त्या ठिकाणी घेतात. म्हणजे स्वतः राजकारणात किंवा राजकीय सहाय्यक म्हणून किंवा कायदे तज्ञ, प्रसार प्रसार माध्यमे या ठिकाणी बऱ्यापैकी जातात, चांगल्या संधी त्या ठिकाणी आहेत.
0: व्हेरी गुड सर. आता भारताचा सगळ्यात मोठा प्रश्न मला तरी एकच वाटतो, करप्शन. समाजाला शॉर्टकट म्हणून करप्शन हवंय. करप्शन लहानापासून मोठं होतं का मोठ्यापासून लहानापर्यंत येतं? एक्झॅक्टली करप्शन का होतंय? असं म्हणतात आपण गुलाम होतो त्यामुळे आपल्याला ती सवय लागली आहे. तुमचं अनालिसिस काय, आपण व्हाय वी आर सो करप्ट?
1: नाही, समाजाने जर अज्ञानाचं पांघरून घेतलं.
0: पांघरून म्हणताय तुम्ही?
1: हो पांघरून घेतलं असं होतं.
0: म्हणजे तो अज्ञानी नाहीये असं म्हणायचं तुम्हाला?
1: अज्ञान नाहीये त्याला कळतं ना सर, लक्षात घ्या. करप्शन अडाणी माणूस करतोय का? त्याला माहीतच नाही. करत असेल तो चुकीचं करत असेल, अज्ञानातून करत असेल, ज्ञानीच ना. तुमच्या डोक्याची कन्सेप्ट करप्शनची.
0: मला करप्शन कोण करायला होतं?
1: आता तुम्ही खरं तर भारताची मोठी समस्या ही लोकसंख्या आहे, करप्शन नाहीये. परंतु तुम्ही प्रश्न विचारला करप्शनचा
0: नाही पण लोकसंख्या वाढल्यामुळेच करप्शन आलं असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
1: करप्शनचं काय होतं सर, एक तर आता काय झालंय बघा कसे प्रश्न एकमेकात गुंतलेले असतात की एक चंगळवाद विचार रुजतोय, चंगळवाद पाहिजे मला, एक माझ्या घरात छोटा रेफ्रिजरेटर असून चालत नाही मोठा पाहिजे मला, कॉमन स्विमिंग टँक नकोय मला स्वतःचा स्विमिंग टँक पाहिजे, मी अपार्टमेंटमध्ये फ्लॅटमध्ये नकोय राहायचं मला, मला स्वतंत्र घर पाहिजे मला. काय पूर्वी कसं होतं अँबॅसिडर कार, अल्टो कार, महिंद्रा कारवर गाड्यावर भागायचं, आता नन ऑफ द नंबरच्या कार्स उपलब्ध आहेत आणि मला त्यातली टॉपची घ्यायची आहे. मग हे जे आम्ही जे भौतिकवादाचं मायाजाल पांघरलं, मी पैसा आणणार कुठनं?
0: नाही चला हा आला मोठ्या लोकांचा,
1: हा
0: मग लहान लोकांना करप्शन का?
1: एक वाक्य आपल्या समाजामध्ये चालत आहे, हे चालत आहे वाक्य ना सर, हे वाक्य असं आहे काय होतं मग 50 रुपये घेतल्यानं 20 रुपये घेतल्यानं ही जी मानसिकता आहे की
0: हा देणाराही म्हणतो आणि घेणाराही म्हणतो.
1: हां असं होतं, मला काम करून घ्यायचं, मला वेळ नसतो, मला पटकन पुढे जायचंय. सर याच्यामध्ये तुम्ही देती घेती दोघे नरका जाती, एक तुकाराम महाराजांचे अभंग वेगळ्या अर्थानं अभंग येतो पण इथे तुम्हाला सांगतो देती घेती म्हणजे दोघांची तयारी असते बाबा चला मलाही लवकर जायचंय तुलाही घ्यायचे कामं झाले पाहिजे वगैरे अशा ह्या मानसिकता असते. आणि म्हणून मग छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत किंवा मोठ्यापासून छोट्यापर्यंत ही गुंतागुंत प्रोसेस आहे. बरं आता हे काय आताच नाही, तुम्हाला असं वाटत असेल हे बाबा आता लोकशाही आली म्हणून असं आहे. मानवी इतिहास जेव्हा जेव्हा घेतला सर तेव्हा तेव्हा हे प्रत्येक व्यवस्थेमधले हे वैगुण्य आहेतच आणि भ्रष्टाचाराचं वैगुण्य असेल ते आहेतच. तुम्ही अनेक जगभरामध्ये एवढ्या 2-1 लाख लढाया झाल्यात, त्या लढायामध्ये लढाया फुटल्या का तुटल्या का हरले का जिंकले का याचा इतिहास करा, त्याच्यामध्ये थोड्या ह्या भाग येतोच. म्हणून हे मानवाचं आदिम दुखणं आहे, हे दुखणं काय आताचं नाही आहे, आदिम दुखणं आहे आपलं आणि ही चालणार. पण याच्यामध्ये तुम्ही जे म्हटला तुमचा जे रोग दिसतोय मला ते रोग असा आहे झालं गेलं जुन्या काळात सोडून द्या, पण आता आपण सुजाण होतो आहोत. सुजाणतेकडे जात असताना माणसं थोडेसे कायदे मानणारे, त्या पळवाटा न शोधणारे आणि सरळ धूट मार्के जाणारे पाहिजे
0: असं अपेक्षित होतं.
1: अपेक्षित होतं
0: जेव्हा पूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा शिक्षित समाज नव्हता, आता शिक्षित समाज वाढलेला आहे आणि करप्शन त्याच पट्टीने वाढतंय, मग काय उपयोग झाला शिक्षणाचा?
1: हा मग हे समाजामध्ये हीच भूमिका पसरते. मग आता हेच हे कोणी करायला पाहिजे? जे जे ज्या ज्या पदावर बसलेत, जे जे ज्या ज्या अनुषंगाने काम करत आहेत, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार करून
0: गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये या डिपार्टमेंटमध्ये जायचं त्या डिपार्टमेंटमध्ये जायचं त्यांचा उद्देशच करप्शन करायचा असतो का?
1: सर साधी गोष्ट आहे, तुम्हाला एखाद्या
0: जे युपीएससी एमपीएससीला बसत असेल त्यांचा उद्देश हाच आहे का? नाही बाबा 1 लाख पगार आहे तर 10 लाखाची वरची कमाई आहे म्हणून ते युपीएससी एमपीएससीला जातात.
1: अशा विद्यार्थ्यांना जातात नाही, तो सुद्धा काहीतरी करायला जात असतो. तो पुढे काय होतं तो
0: व्यवस्था खातो,
1: तो व्यवस्थेचा बळी पडतो बऱ्याचदा, व्यवस्था त्याला बळी पडायला होते. आणि ते कोण करतं सर? कदाचित माझं कमी जास्त प्रमाण असेल, पार हातावर मोजण्या बोटा मोजण्या इतके ते लोक असतील जे लोक अशा चांगल्या लोकांना आपल्या गळी उतरण्याचा प्रयत्न करतात, त्यात काही सक्सेस होतात काही अनसक्सेस होतात. मग सक्सेस झालेला पुढा मग पुन्हा तो त्या प्रक्रियेमध्ये अडकून पडतो, गुंतागुंतीमध्ये पडतो. परंतु साधा प्रश्न आहे सर, आपल्या सगळ्या जुन्या व्यवस्थेचा विचार करतो की पुढच्या समाजाने मागचा ठेच पुढचा शाना अशा प्रमाणे वागलं पाहिजे, समाज अधिक वृद्धिगत गेला पाहिजे. जर आपण सगळेच जर खिशे भरून लागलो तर हे सगळं तळ्यातलं पाणी संपून जाईल, सगळे कोरडे पडतील आणि मरताना काय त्यावेळेस बघणार नाही कोणी सगळ्याला सारखाच. कोरोनासारखा आजार आला सर, त्या कोरोनासारख्या आजारामध्ये सगळ्यांना सगळ्या प्रकारचे आपण बघितलं हालत झाले. म्हणून जितका दीर्घकाळ त्या पुढे गेलं पाहिजे, तळं राखू पाणी चाकतो आपण जे म्हणतो तसं नाही आहे, तळ्या चाकणाऱ्याने सुद्धा पाणी चाकणाऱ्या सुद्धा विचारून घ्या. पाणी तुम्हाला दिले सांगितले ना ऑलरेडी, तुम्हाला दिले पाणी पिण्यासाठी सेपरेट दिले पाणी.
0: तुम्हाला होप्स आहेत करप्शन मुक्त होईल भारत?
1: मला असं वाटतं सर, आता
0: कारण तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात म्हणून मी हा प्रश्न मुद्दामून विचारला आणि तुम्ही कवी सुद्धा आहात, आपल्याला आपल्याला तुमच्या आज कविता सुद्धा ऐकायच्या आहेत.
1: धन्यवाद. मी पॉझिटिव्ह यासाठी पॉझिटिव्ह आणण्यापेक्षा
0: ह्या बाबतीतून तुम्ही पॉझिटिव्ह आहात की आपलं करप्शन हळूहळू कमी होईल. मी दिवसेंदिवस करप्शन वाढण्यासारखं बघतोय, जसं जसा समाज शिक्षित होत आहे तसं तसं करप्शन वाढतंय.
1: काय झालं, वडील जे जे करती त्या नाव धर्म देते, म्हणजे तुमचे ज्येष्ठ काय करतात त्यानुसार नवी पिढी करते. आपण काय करतो सगळे दोष ना या ज्युनियरवर टाकायला प्रयत्न करतो, हे नवीन पोर आले असे नवीन पोर तसे, जुने काय करतायत,
0: जुने 50 रुपये नवीन 5 लाख खातात.
1: टॉपला जे लोक गेलेत टॉपचे लोक तिथनं जर व्यवस्था जर म्हणजे मागचं आपण एक कविता आहे, मागचं पाणी गढूळ आलं पुढच्या पाण्याने किती सावरायचं. आता मागच्या पाण्याने थोडं निर्मळ निश्चळ यायला पाहिजे ना, टॉपच्या लोकांनी थोडं प्रामाणिकपणा दाखवा, खाली आपोआप एक बडगा बसेल. कायदा कडक करा, कायद्याचे नियम कडक करा, नियम ऑलरेडी कडक आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
0: अंमलबजावणीची गरज
1: आहे. साधी गोष्ट आहे सर, माझ्या कॉलनीमध्ये माझ्या समोर डांबरी रस्ता होतो आणि मला माहित नाही किती डांबर लागलं. खरं तर त्या तिथल्या लोकप्रतिनिधी

0: काम आहे, नंबर किती लागलं मला कळलं पाहिजे आणि याची गरज आहे का. उदाहरण तुम्हाला सांगतो, एखादा प्रोजेक्ट तुम्ही आणताय, एखाद्या नगरामध्ये 100-200 कोटीचा प्रोजेक्ट आणताय, त्या नगराच्या लोकांची परवानगी घेतली काय? परवानगी, तुम्ही शेवटी लोकशाही म्हणता ना, लोकशाहीमध्ये केवळ मतदानालाच परवानगी घ्यायची नाही, लोकशाहीमध्ये मतदानाव्यतिरिक्त इतर जे जे उपक्रम राबवता त्या उपक्रमांसाठी सुद्धा परवानगी घेतली पाहिजे. आम्ही असं होतं का, लोकप्रतिनिधी आमच्या उपक्रमांची जे जे राबवतात त्याची परवानगी घेत नाही आहेत, जे धोरणं राबवतात त्याची परवानगी घेत नाहीत, आणि मग काय होते, आणि मग ते आकडे इतके आमच्या अंगावर पडतात. बरं, आता किती पडतात? आज असं म्हणतात की प्रत्येक जन्मलेल्या बालकाच्या अंगावरती 1 लाख रुपयाचं कर्ज आहे, कोणाच जागतिक बँकेचं कोणाचं असेल ते, म्हणजे तो वाटेकरी झालात ना, मग त्याचा काय दोष सुविधा. म्हणून आपले जी जी गोष्ट असेल, अकाउंटेबिलिटी नावाचा जो प्रकार असतो, इकॉनॉमिकली सोशली, ही प्रत्येकाची असली पाहिजे, तरच या जे तुम्ही जे म्हणतात भ्रष्टाचारासारखे, भ्रष्टाचार केवळ फक्त पैशाचाच नसतो, कामामध्ये कुचराई करणं पण भ्रष्टाचार असतो. बरोबर आहे, मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणायचं, मग तुमच्याकडनं अपेक्षा करायची, ते बी भ्रष्टाचार असतो. मी माझं ड्युटी म्हणून, काम म्हणून, माझा धर्म आहे शिक्षकाचा, मला कामच शिकवण्याचं, मी काही समाजा उपकार करत नाही, त्याचं मला वेतन मिळते, आणि मला माझं काम आहे की मी याला प्रामाणिकपणे तिथे शिकवलं पाहिजे, ही माझी भूमिका असली पाहिजे, आणि ते केलं पाहिजे. बरं, नुसतं शिकवायचं नाही, मला 2-3 तास रोजचे वाचायचे, वाचन झालं पाहिजे. जर आडात नसेल तर पोरात कुठून येईल? बरं, काळ बदलला, मी त्या काळामध्ये गोल्ड मेडल होतो म्हणून लागलो, ते झाला इतिहास तुमचा. आता काय करता? आता 2026 तुमच्या विषयामध्ये काय काय अपडेट्स आले तुम्हाला माहिती आहे का? आज 5वी औद्योगिक क्रांतीचा बुंबरट्या आहोत, 5व्या औद्योगिक क्रांतीमध्ये काय काय बदल आहे त्या त्या गोष्टीत का, हे प्रत्येकाने त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे.
1: मंडळी, माझा निफाडला नाटकाचा एक प्रयोग होता, त्यावेळेस ज्ञानोबा आम्हाला भेटले, ज्ञानोबा ढगे बाहेरवरून त्यांनी बराच वेळ घालवला, आम्ही नंतर जेवण सुद्धा बरोबर केलं. त्यावेळेस मला माणूस समजला की हा काय इतका पॉझिटिव्ह आहे, इतका स्टुडंट्समध्ये इतका पॉप्युलर असणार. सर, तुमच्याबद्दल सांगा की थोडं.
0: चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे.
1: कुठले?
0: मी मूळचा शेंद्रा, जिल्हा परभणी, तालुका परभणी. 1969 आमची सगळी शेती, आमचं गाव म्हणजे माझ्या आमच्या गावासोबत दुसरे 2 गावं, आमचे गाव शेती सगळी आम्ही कृषी विद्यापीठाला दिलेली आहे, कृषी विद्यापीठाला त्या ठिकाणी आम्ही दिलेली आहे. आणि मग आम्ही म्हणजे भूमिमालक भूमिहीन झालो थोडक्यात, आणि म्हणून ते समर्पण आहे, वारकरी कुटुंबाची परंपरा आहे, आणि म्हणून माझ्या नावात तुम्हाला ते दिसलं असेल, 9-10 पिढ्यांची मला परंपरा.
1: तुमचं नाव माझ्या मोबाईलमध्ये, नाव ज्ञानेश्वर आहे. आज तुम्ही मला ज्ञानोबा सांगितलं,
0: तेच नाव आहे माझं.
1: मला वाटलं तुम्ही प्रेमाने सगळे ज्ञानोबा म्हणता.
0: ज्ञानोबा प्रेमाने सगळे माऊली म्हणतात.
1: अच्छा,
0: गावातल्या ज्याच्या कोणाचं नाव ज्ञानोबा असेल त्याला माऊली म्हणतात, म्हणून मला अख्खं गावच माऊली म्हणत.
1: अच्छा.
0: आणि मग तिथनं झालं, मी माझं शिक्षण झालं,
1: शहरात
0: माझं BA MA
1: तिकडेच केलं,
0: MA स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये BEd केलं. त्यानंतर मी PhD केली.
1: PhD कशात केली?
0: मी आता आपल्याकडे, तुम्ही एक वेगळा प्रश्न विचारला, मी PhD करताना एक विषय असा घेतला की आपल्याकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा बहुजन समाजामध्ये सत्ता यशवंतराव चव्हाणांच्या प्रश्न सुरू झाले असे म्हणतो, मग बहुजन राजकारणात आले, समाजकारणात आले वगैरे. मी हा विषय थोडा अभ्यासायला घेतला की त्याच्या मागे कुठं जाता येईल आपल्याला, बहुजन समाज सत्तेवरती आला हा जो शब्द आहे आणि त्याच्या मागे कुठं जाता येईल. तर मी जेव्हा गेलो तर मला सत्यशोधक चळवळीमध्ये आणि ब्राह्मण नेत्र चळवळीमध्ये हे पाळमुळं दिसायला लागले. आणि मग माझा विषय असा होता की ब्राह्मण नेत्र चळवळीचा महाराष्ट्राच्या राजकारणावरील प्रभाव. तर या ब्राह्मण नेत्र चळवळीचे सर भरतशाह कुपर हे बाळासाहेब खेरे यांच्या अगोदर काही काळ आपल्याकडे 100 दिवस मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले. हे मूळचे ब्राह्मण नेत्र चळवळीचे, त्याचे शिक्षण मंत्री झाले आहेत भास्करराव जेदे, आपलं भास्करराव जाधव, जेदे जवळकर, हे अशी अनेक मंडळी शाहू महाराजांच्या तालमीमध्ये तयार झाली आणि ब्राह्मण नेत्र चळवळीचे नेते होते. 11-12-13 असे त्यांचे आमदार खासदार निवडून आलेले आहेत. ही चळवळ होती, त्या चळवळीतनं पुढे आला, त्याच्यावर माझी PhD आहे.
1: ओके, मग नाशिकमध्ये कसं येणं झालं?
0: मग 2009 मी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमध्ये, याच महाराष्ट्रातली एक अग्रगण्य
1: संस्था,
0: मग ते मी मुलाखत
1: डायरेक्ट
0: मुलाखत दिली. आणि केवळ महाराष्ट्रातलेच नाही सर, तर या संस्थेमध्ये भारतातल्या अनेक खेड्यापाड्यातल्या तरुण तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आणि याच्यामध्ये आलो. आणि मग इथं आल्यानंतर हे सगळं विषयचा परिसर या अनुषंगाने आपल्या विषयाची मांडणी, आणि मग हा विषय आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे या दिशेने या गोष्टी केल्या. मूळचा माझं लहानपणापासून वाचन मला आवड होती, वाचनाने करायचं. आमच्या घरात आम्ही तिघही भाऊ शिक्षक आहोत, मोठे दोन्ही भाऊ शिक्षक आहेत आणि मी फक्त कॉलेजला आहे, पण हे वातावरण आमच्या घरापासून होतं.
1: लिखाण कधी सुरू आलं?
0: मग मी लिखाण जेव्हा कॉलेजला असताना लिखाण करायचो, हे सगळ्या समाजातलं दुःख वगैरे बघायचं आणि ते आपोआपच लिखाणामध्ये येतो.
1: ऐकवा नाही कधी
0: किमान 1500 व्याख्यानं पण दिली आहेत वेगवेगळ्या प्रसंगी.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे मग काय झालं की समाजामध्ये जाणं खूप गोष्टी असतात.
1: आणि वारकरी पंथाशी संबंध
0: घरातच वारकऱ्यांचे होते, लहानपणापासून रामायण महाभारत वाचून
1: सध्यास्थितीत.
0: हो, सध्या सुद्धा आहे ना. सध्या माझे वडील कीर्तनकार आहेत.
1: वा वा वा,
0: माझे चुलते कीर्तनकार आहेत.
1: वडिलांना आमच्या बरोबर एकदा गप्पांना पाठवा.
0: बिलकुल बिलकुल, येस येस.
1: नाशिकला असतात वडील?
0: नाही, वडील गावी असतात, पण नाशिकला येतात ते. मध्ये
1: नाशिकला आलं की माझी भेट करू.
0: येस येस, आणि ते चालतं. आता मी काय केलं, गावाकडे एक मोफत वाचनालय पण काढलेलं आहे सर. साधारणतः 3500 पुस्तकं त्या वाचनालयामध्ये आहेत, आणि मुलांना 24 तास ती अभ्यासिक ओपन.
1: मुलं येतात वाचायला?
0: येस येस,
1: व्हेरी गुड.
0: आणि मी लहान मुलांना काय करतो, मोठ्यांना वाचायला सांगतो, वडील सांगतात, त्यांना बक्षीस देतो, त्या तशी पेन वही काहीतरी बक्षीस द्यायचं. वाचन वाढलं पाहिजे, मराठी साहित्य वाचन वाढलं पाहिजे, कारण आपण वाचतानाच पुढे आलो तर विद्यार्थी पण त्या अनुषंगाने घडतात, थोडे मोबाईल पासून या सगळ्या गोष्टी पासून दूर राहतात, एक बालसंस्कार त्या अनुषंगाने होतात. तुम्ही कवितेच्या अनुषंगाने विचारलं आणि आता बालपणावरतीच आहे, कदाचित तुम्ही पण सहमत असाल. मी सगळ्याच समाजातल्या बालकांचित्र बघितलं आणि त्यावर कविता केली होती. किती होते कष्ट तेव्हा कोण करील बालदिन साजरे, किती होते कष्ट तेव्हा कोण करील बालदिन साजरे, आमचं बालपण म्हणजे खळ्यामधले मातेरे. सरकी लावा बी पेरा धरा हाती सरत, बी पेरा सरत असतं ना, सरकी लावा बी पेरा धरा हाती सरत, कापूस वेचा भाजी विका घ्या कापणीचं भौत. सायकल धरा ब्रेड विका विका गारेगार, बागेत खेळण्या नशीब कुठले आणा घरी पैसे चार. ब्रास खोदा दगड फोडा करा हमालीचं काम, आडत कामावरती काय बालदिनाचं काम. आडत कामावरती काय बालदिनाचं काम. चहा द्या नाश्ता वाढा न्या गरमागरम तर्री, हॉटेल मालक राबून करी बालदिनाची चोरी. चहा द्या नाश्ता वाढा न्या गरमागरम तर्री, हॉटेल मालक राबून करी बालदिनाची चोरी. चलग पोरी काम धरी कुठून द्यावी मजुरी, निंदन खुरपणी झाल्यावर होई दिवाळी साजरी. आमचे बालदिन पंपावरती सकाळी टाकून पेपर, शाळा सोडून कामावरती कुठून मिळतील चिप्स आणि वेपर. आमचे बालदिन पंपावरती सकाळी टाकून पेपर, शाळा सोडून कामावरती कुठून मिळतील चिप्स आणि वेपर. किती लागली आज तेव्हा भडक वेदनेचा जाळ, किती लागली आज तेव्हा भडके वेदनेचा जाळ. बालपण असावे इतके सुंदर तुटू नये आठवणीची नाळ, बालपण असावे इतके सुंदर तुटू नये आठवणीची नाळ. नवताच दोष कुणाचा होती सगळी आभाळ, नवताच दोष कुणाचा होती सगळी आभाळ. स्मृतीचे 20 पचू मुला बाळांना आणू सुवर्ण काळ, स्मृतीचे 20 पचू मुला बाळांचा आणू सुवर्ण काळ. नकोच डोकावू भूतकाळ जाऊ पाऊल पाऊल पुढे, नकोच डोकावू भूतकाळ जाऊ पाऊल पाऊल पुढे. करा साजरे बालदिन दिवस अमृताचे घडे, दिवस अमृताचे घडे.
1: वा वा वा सर, तुमच्या पॉझिटिव्ह स्वभावाप्रमाणे तुमची कविताही पॉझिटिव्ह आहे. बोलता बोलता हा आज आपला 3रा रविवार संपला.
0: येस सर, धन्यवाद.
1: अजूनही खूप बोलता येण्यासारखं आहे, पण तुमच्या वडिलांची एकदा वारकरी संप्रदायावर बोलायची खूप इच्छा आहे. नाशिकला आल्यावर नक्की सांगा.
0: येस,
1: आणि असेच पॉझिटिव्ह राहा.
0: बिलकुल,
1: विद्यार्थी लकी असतात जेव्हा त्यांना असे पॉझिटिव्ह शिक्षक मिळतात, कारण शिक्षकांचं मोल खूप मोठं आहे.
0: बरोबर आहे,
1: कारण आपण जे घडतो त्याच्यात शिक्षकाचं योगदान खूप मोठं आहे, आणि याची तुम्हाला जाणीव याचा खूप आनंद वाटला. मंडळी, लोकशाही म्हणजे देणं, आणि मग तुम्हीच कोणता शब्द वापरला,
0: जीवन पद्धती.
1: लोकशाही ही जीवन पद्धती आहे, आणि नागरिक शास्त्र पॉलिटिकल सायन्स या विषयाचा अभ्यास प्रत्येकाने करायलाच पाहिजे. पुस्तकं वाचा, निगेटिव्ह न्यूजमध्ये जास्त गुंफू नका, निगेटिव्ह न्यूज पसरवू नका, पॉझिटिव्ह राहा. देशाची लोकशाही तुमच्या हातात आहे. काही गरज वाटली तर फोन करा 83-800-16-512. रामराम मंडळी, भेटूया.
2: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
3: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
2: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
3: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
2: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
3: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
4: अहो, पैसे पाठवायचे ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
5: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत, हमशकल या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रिटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत आवारगी या चित्रपटामधलं. ही गीतरचना ऐकणार आहोत असद भूपाली यांची गुलाम अली यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, SH बिहारी यांचं. गीताला संगीत दिलं आहे एन

0: मोठ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: इन्साफ या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. फारुख कैसर यांची शब्दरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल, आणि हे गीत गायलं आहे अलिशा चिनॉय यांनी.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
2: गाणे गा रे गाणे गा.
3: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनं
4: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते.
3: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
4: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
3: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
4: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
3: विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक.

0: bakery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: गीतकार मजरूह सुलतानपुरी, संगीतकार मदन मोहन आणि चित्रपट आहे चिराग. गायिका लता मंगेशकर.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया मिन्नू पुरुषोत्तम यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत मेहमान. या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे रवी यांचं.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हमशकल या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: महत्वाची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: मुकेश यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत दिवाना या चित्रपटामधलं. संगीतकार शंकर जयकिशन.

तेव्हा त्यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं पाकिजा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे गुलाम मोहम्मद यांचं आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत कमल अमरोही यांचं, लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे पाकीजा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे गुलाम मोहम्मद यांचं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: मुकेश यांनी गायलेले गीत ऐकूयात. छलिया या चित्रपटामधलं गीतकार कमाल जलालाबादी आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: तरत महमूद यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत, संगीतकार सचिन देवबर्मन. हे गीत आहे देवदास या चित्रपटामधलं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मन्नाडे यांनी गायलेलं दूर का राही या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकणार आहोत शैलेंद्र यांचं, संगीत दिलं आहे किशोर कुमार यांनी.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत खुशबू या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत. बहुरूपिया या चित्रपटामधलं अंजान यांची गीतरचना. हे गीत ऐकणार आहोत संगीतकार उषा खन्ना यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by Sony Gifts, exclusive range of

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: जय गोदा।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गोमती के किनारे या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत दिलं आहे राहुल देव वर्मन यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया फरेबी या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: झुटा सच या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रिटा सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं निदा फाजली यांचं गीत. संगीत आहे खय्याम यांचं. चित्रपट एक नया रिश्ता.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आश की ताजा खबर या चित्रपटामधलं. हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.
2: एके एके तोरा तोरा नकुरा शुभ

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत नितीन मुकेश यांनी गायलेलं खोज या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत. संगीतकार बप्पी लहरी.

0: मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं मन मंदिर या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

ऐकूया जियो और जीने दो या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत. ह्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अलका याज्ञिक आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं समीर यांचं गीत. हे गीत आहे कातील या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: असले।
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
2: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
2: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ।
3: गंगा आए कहां से गंगा।

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380-16512 किंवा 8380-16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

निकालो मुझे कुछ होता।

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800 1612.

विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनः प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या.

0: मेरा भैया जुगजुग जी,
1: मेरी बहन जुगजुग।
2: व्यवसाय वाढवायचा विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
3: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
2: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
3: काय सुविधा आहेत?
2: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
3: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ।

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हमने तो सुना था कि ताश के पत्तों में चार दहले होते हैं, हमें तो दो ही नजर आ रहे. कहाँ आपका जीन साथी?
4: वो भी यही है.
3: तो सामने क्यों नहीं आ रहे?
4: उनका कहना है माशूक अपने शबाब में करते हैं पर्दा हिजाब में. कैसा जमाना आया देखो कि आशिक खड़े हैं नकाब में.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: मिनिट असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कोणते भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.